अक्षता सुप्रभात. एफ एम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे बिल केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौरदिनांक 20 आषाढ शके 1948. अर्थात 11 जुलै 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

0: पहुंची हैं। इसके साथ ही यह समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: हमें आकाशवाणी चांदबीर केंद्रावर बोलत आहोत। श्रोत सकाळचे ठीक 6:05 झाले आहेत। प्रसारित होत आहोत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात मोरेश्वर घैसास आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं नवग्रह स्तोत्र।

श्रोता, आताच आपण वेदमूर्ती मोरेश्वर गैसास आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं नवग्रह स्तोत्र आपण ऐकलं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोता, कार्यक्रमात यानंतर सुरुवातीला ऐकूयात रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या सुरातील भूपाळी. रचना आहे अरविंद आगासे यांची, तर संगीत आहे संजय हांडे यांचं.

शतो आताच आपण रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भूपळे आपण ऐकलीत. रचना होती अरविंद आगाशे यांची, तर संगीत होतं संजय हांडे यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात देवकी पंडित यांच्या स्वरातील संत मुक्ताबाई यांची भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे प्रभाकर पंडित यांचं.

श्रोत्यात आज आपण पंडित जितेंद्र आभिषेकी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील संत नामदेव महाराजांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत निजनता अण्णा जोशी यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण एकदा आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून कार्यक्रमात पुन्हा एकदा ऐकूयात. देवकी पंडित यांच्या स्वरातील आदिशक्ती मुक्ताबाई यांची भक्तिगीत रचना. संगीत नियोजन आहे प्रभाकर पंडित यांचं.

श्रोत्रोत आपण देवकी पंडित यांच्या स्वरातील आदिशक्ती मुक्ताबाई यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं प्रभाकर पंडित यांचं. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिगीत रचना. संगीत पंडित रजनीनाथ मंगेशकर यांचं.

0: आपण समूह स्वरातील साने गुरुजी यांची देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं कानो घोष यांचं. या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. क्षेत्र सकाळचे 6:40 झाले आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात आळंबी एक वनस्पती याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी वंदनो. शेतकरी वंदनो, अळिंबी ही वनस्पतीच्या राज्यातील बुरशीची एक जात आहे. इतर बुरशीप्रमाणे ती हरितद्रव्य विरहित असल्याने तिच्या वाढीसाठी तयार अन्न पुरवठ्यावर ती अवलंबून असते. निसर्गामध्ये हा अन्न पुरवठा शेणखत, कंपोस्ट खत, कुजलेला काळी कचरा, झाडाची कुजलेली मुळे, फांद्या अथवा बुंदा यामार्फत होत असतो. बुरशी हा सूक्ष्म जीवाणूचा एक प्रकार असून वनस्पतीमध्ये त्याची गणना केली जाते. मोठ्या वनस्पतीसारखे बुरशीला पानं, फुलं, खोड, मुळं अशी स्वतंत्र अवयव नसतात. बुरशी अतिसूक्ष्म असल्याने बरीच वाढ झाल्याशिवाय ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही. टोमॅटोच्या झाडापासून जशी टोमॅटोची फळे मिळतात, त्याचप्रमाणे विशिष्ट बुरशीच्या जातीचे अळंबी हे एक फळ होय. त्यामुळे अळंबी हे पूर्णपणे शाकाहारी अन्न होय. अळंबीचा प्रकार आणि मांसासारख्या लुसलुशीतपणा यामुळे अळंबी हे मांसाहारी अन्न असावे अशा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे, पण तो समज चुकीचा आहे. अळंबीचे भाग आणि जीवनचक्र असे आहे. इतर वनस्पतीच्या जीवनाची सुरुवात जशी बियापासून होते, त्याचप्रमाणे अळंबीची बीजे जमिनीत रुजल्यावर त्यापासून अतिसूक्ष्म धागा जमिनीत वाढू लागतो. या धाग्याला अनेक फांद्या फुटतात आणि त्या जमिनीत सर्वत्र वाढतात. अशा बुरशीच्या धाग्याच्या जाळ्यास कवकजाल म्हणतात. कवकजाल मुळ्याप्रमाणे वाढीस लागणाऱ्या अन्न घटकांचे आणि पाण्याचे शोषण करते. जमिनीतील कवकजालातील वाढ पूर्णपणे झाल्यावर आणि अनुकूल तापमान आणि आर्द्रता उपलब्ध झाल्यावर बुरशीच्या एका देठाची वाढ जमिनीवर दिसू लागते. या देठाच्या टोकावर लहान गोलसर आकाराचा अळंबीची कोंब वाढू लागतो. अळंबीचा कोंब आणि देठ यावर काही अळंबीमध्ये एक बाह्य आवरण असते. आतील कोंबाची आणि देठाची वाढ झाल्याने आणि बाह्य आवरण फोडून बाहेर पडतात. अळंबीच्या काही तीमध्ये फळाची खालची बाजू आतील एका पातळ आवरणाने झाकलेली असते. फळाची वाढ एका विशिष्ट आकारापेक्षा मोठी झाल्यावर हे आवरण फाटून जाते आणि त्याचा काही भाग देठाला चिकटून राहतो. या देठावरील कळे म्हणून संबोधले जाते. आतील आवरण फाटल्यामुळे फळाच्या खालचा भाग उघडा पडतो आणि तेथील सायकलच्या स्पोकप्रमाणे देठापासून कडाकडे जाणारे पातळ पडदे दिसू लागतात. देठाच्या वरच्या बाजूस जाड लुसलुसीत अळंबीच्या फळाचा मुख्य भाग असतो. अळंबीचे फळ पक्व झाल्यावर पातळ पडद्याच्या दोन्ही बाजूस असंख्य बीजे तयार होतात. काही बीजे जमिनीवर पडतात तर काहींचा वाऱ्यामार्फत लांबवर प्रसार होतो. अनुकूल तापमान आणि आर्द्रता उपलब्ध होईपर्यंत ही बीजे सुप्त अवस्थेत जमिनीवर पडून राहतात. निसर्गामध्ये पावसाळ्यानंतर विशिष्ट ठिकाणी अळंबी तयार झाल्याचे आढळून येते. या ठिकाणी बहुतेक गेल्या वर्षाचे अळंबीचे बीज रुजल्याने आणि तयार अन्नाची उपलब्धता असल्याने दरवर्षी अळंबी उगवून येतात. अळंबीचे बीज रुजल्यापासून अळंबीचे फळ पक्व होईपर्यंतच्या अवस्था असतात. अशा अळंबीपैकी खाण्यास योग्य असलेले अळंबी पावसाळ्यानंतर गोळा करून माहितगार लोक खाण्यासाठी अथवा विक्री करण्यासाठी उपयोग करतात. आदिवासी भागात अथवा जंगलाच्या आजूबाजूच्या खेड्यातील बाजारामध्ये अशी अळंबी विकावयास आलेली आढळून येते. अळंबीची जमिनीवरील फळांची वाढ फारच झपाट्याने होत असल्याने निसर्गातील अळंबीचे पीक अन्नपुरवठा संपल्यावर थोड्या दिवसात संपते. अनुकूल तापमान, आर्द्रता आणि अन्नपुरवठा असेपर्यंत 10 ते 15 दिवसाच्या अंतराने एकापेक्षा जास्त अळंबीची पिके त्या ठिकाणी तयार होतात. मात्र हवा कोरडी होऊन तापमान वाढल्यास त्वरित अळंबीची वाढ खुंटते. अळंबींना अशा प्रकारे जमिनीत वाढलेले पाहून अळंबीची जमिनीत बी पेरून व्यापार तत्वावर लागवड करता येईल अशा बऱ्याच लोकांचा समज होता. परंतु हा समज बरोबर नाही. निसर्गात जेथे कुजलेल्या तयार अन्नाचा पुरवठा भरपूर पुरवठा असेल अशाच ठिकाणी अळंबी वाढतात हे लक्षात आल्यावर त्यांच्या लागवडीचे प्रयोग करण्यात आले. अळंबीच्या बुरशीस लागणारे तयार अन्न कंपोस्ट खतामार्फत पुरवून आणि वाढीसाठी आवश्यक ते तापमान आणि आर्द्रता पुरवून अळंबीचे पीक काढण्याचे प्रयत्न यशस्वी झाले. अशा प्रयत्नातून अळंबीच्या व्यापारी तत्वावरील लागवडी

0: हे तंत्र विकसित करण्यात आले आहे। त्यामुळे भाजीपाला अथवा फळझाडांच्या लागवडीप्रमाणेच अळमीची लागवडही जगातील प्रगतशील देशात मोठ्या प्रमाणात केली जात आहे। बरे तर शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमामध्ये एवढंच। राम राम।
1: श्रोत्यांनो, आपण कृषीवाणी या सदरामध्ये अळमी ही एक वनस्पती याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकलीत। याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला। कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। सकाळचे ठीक 6:45 होत आहेत। सहक्षेप करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम। श्रोते, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षेप करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सुरुवात ऐकूया ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम।

आणि हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. श्रोतो, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूया ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडी मध्ये पेशंट्स विचारतात. डॉक्टर साहेब, याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का? तर हो, याचं उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिले तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की पाणी भरपूर प्या आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषधं देऊन त्याला काढण्याचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडला आहे, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिला आहे, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, किडन्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडन्यांचा इलाज करायला आलोय. आपला जो काय म्हणतात, जो आपला गोल आहे ट्रीटमेंटचा, तो हा आहे की किडनीला आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे. तुमचं पेन तर चाललं जाईल, औषधांनाही चाललं जाईल, पण किडन्यांचं प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनाच स्टोनची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाइड करतो.
0: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
1: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आले आहे. लेझरच्या ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवेमधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एंडोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरनी दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरनी स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तो पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे ह्या आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.
0: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैदेही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात, पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं, कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतलेत. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
0: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. आता ऐकूया परिसर.
1: परिसर.

0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 6:55 होत आहेत. आता संस्कृत समाज.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. पंततपूर्वी जाहिरात संदेश.
2: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी. अपेक्षा, चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य. मुलाखत दिनांक 12

0: जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत तेव्हा अवश्य संपर्क करा. सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: सिंदफडा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफडा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफडा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफडा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो? मग
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
6: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई. देश

0: लसूण मसाला, स्पेशल काळा मसाला, चिकन बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पनीर मसाला, चिकन मटन मसाला।
1: मग आजच वापरा स्वादिष्ट आणि केमिकल विरहित प्रथमेश मसाले।
2: ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणार

प्रसारित करूत. दुपारी ठीक 12 वाजता महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम अनिता मंडळ, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1 वाजता विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करूत. सायंकाळी ठीक 5:30 आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. रात्री 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करूत. तसेच आताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. तसंच आमची नेहमीची बातमी तर नेहमीच्या वेळेत आकाशवाणी मुंबई केंद्र, आकाशवाणी दिल्ली केंद्र आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षित करूत. आकाशवाणी बीड केंद्र

श्रोतो नमस्कार. आकाशवाणी बीड केंद्राच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाळ ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे निघालेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाई आणि संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा बीड जिल्ह्यामध्ये मुक्कामी. बीड जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांना मोफत साड्यांचं वाटप केलं जाणार. बीड येथील सुभाष रोडचं नाव बदललं, आता आदिशक्ती संत मुक्ताबाई मार्ग म्हणून होणार उल्लेख. आणि बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील जिल्हा माता आणि बालसंगोपन रुग्णालय कार्यान्वित. आता घडामोडी विस्तारानं. शतो पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी संत मुक्ताबाई आणि संत गजानन महाराज यांची पालखी मार्गक्रमण करत आहे. हे दोन्ही पालखी सोहळा बीड जिल्ह्यामध्ये मुक्कामी आहेत. आदिशक्ती संत मुक्ताबाई यांची पालखी आज बीड शहरामध्ये दाखल होत असून यानिमित्त स्वागताची तयारी बीडकरांच्या वतीनं करण्यात आली आहे. पालखीचं शहरात आगमन होताच उभारिंगण सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. ही पालखी दोन दिवस बीडमध्ये मुक्कामी आहे. तर संत गजानन महाराज यांची पालखी अंबाजोगाई येथून बोरी सावरगावकडे मार्गस्थ होणार आहे. बोरी सावरगाव या ठिकाणी या पालखीचा मुक्काम राहणार आहे. संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी हजारो भाविक गर्दी करत आहेत. शतव बीड जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकुटुंब एक साडी सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यातील 27,000 कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये तालुकानिहाय लाभार्थी निश्चित करण्यात आले असून लवकरच या साडीचं वाटप केलं जाणार आहे. लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानदाराशी त्याबाबत संपर्क साधून एक कुटुंब एक साडी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या सुभाष रोडचं संत मुक्ताबाई मार्ग असं नामकरण करण्यात आलं आहे. आज सकाळी ठीक 11 वाजता हा नामकरण सोहळा पार पडला जाणार आहे. बीड नगरपालिकेच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. बीड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान विविध ठिकाणी नामफलकांचं उद्घाटन देखील नगरपालिकेचे पदाधिकारी तसंच संत महंतांच्या उपस्थितीमध्ये केलं जाणार आहे. शतव बीड जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये जिल्हा माता आणि बालसंगोपन रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली होती. आता ती रुग्णांसाठी कार्यान्वित करण्यात आली आहे. या ठिकाणी माता आणि बालकांसाठी उपचारासाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. 100 खाटा या रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत. माता आणि बालकांसाठी शस्त्रक्रियाग्रह, लसीकरण, सोनोग्राफी, माता आणि बालकांसाठी विशेष उपचार कक्ष आदी सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. या रुग्णालयीन सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. आणि शेवटी आजचे ठळक दिनविशेष. श्रोतो आज 11 जुलै हा दिवस जगभरामध्ये जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोकसंख्या वाढ, कुटुंब नियोजन आणि लैंगिक समानता यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर जागतिक स्तरावर जनजागृती केली जाते. 11 जुलै 1987 रोजी जागतिक लोकसंख्येने तब्बल 5 अब्जांचा टप्पा ओलांडला होता. या अभूतपूर्व वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि भविष्यातील आव्हानं यावर विचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमाद्वारे 1991 मध्ये या दिनाची सुरुवात करण्यात आली. जागतिक लोकसंख्या दिनाचे मुख्य उद्दिष्ट कुटुंब नियोजन, लोकांना कुटुंब नियोजनाच्या महत्वाविषयी शिक्षित करणं, जनजागृती करणं, लैंगिक समानता आणि अधिकार, महिलांचे हक्क, आरोग्य आणि लैंगिक समानतेविषयी जागरूकता वाढवणं, दारिद्र्य आणि आरोग्य यामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे गरिबी, मातांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर उपाययोजना शोधणं ही उद्दिष्ट लोकसंख्या दिनाची आहेत. श्रोतो याच माहितीबरोबर आजचा नमस्कार बीड हा कार्यक्रम इथे संपवतो. मी गोपाळ ठाकूर आपला निरोप घेतोय. नमस्कार. लेखन सौजन्य उदय नागरगोजे आणि नमस्कार बीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.

0: श्रोत्यात आपण नमस्कार बीड हा कार्यक्रम ऐकलात. नमस्कार बीड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 7:05 झाले आहेत.
1: रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र आम्हा घरी धन शब्दांची चरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रुते हो खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत नेतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते.
2: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी.
1: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलीळ या साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.
0: आकाशवाणी बीड केंद्र यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
3: कागदपत्र तयार ठेवा, स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आषाढ वारी आनंद वारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार. तेव्हा श्रोते हो ऐकायला विसरू नका रोज सकाळी 6:30 वाजता.
1: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन

0: अधिवेशनाचा समारोप येत्या 7 डिसेंबरपासून नागपुरात, हिवाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथिल, अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांची घोषणा, महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना, माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत आजपासून कुटुंब नियोजन सप्ताह आणि लातूर देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर जाधव याला अटक. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. 22 जूनपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर झाल्या, तर महिला सक्षमीकरण विधेयक, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सुधारणा विधेयक यासह विविध 21 विधेयकांना या अधिवेशनात विधिमंडळानं मंजुरी दिली. विधान परिषदेच्या उपसभापतींची निवडणूकही या अधिवेशन काळात पार पडली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 रोजी नागपुरात घेण्याबाबत राज्यपालांकडे शिफारस करत असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. त्यानंतर विधानसभा तसंच विधान परिषदेचं अधिवेशन संस्थगित झाल्याचं दोन्ही सदनांच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची मर्यादा हटवून 2 लाख रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. काल विधानसभेत विरोधी पक्षानं मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्री बोलत होते. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे आता 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयांचा लाभ मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा वापर, स्मार्ट मीटर, खत पुरवठा, बोगस बियाणं, पोलिसांची घरं यासह विविध विषयांवर विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. या तपासात अधिक माहिती देताना ते म्हणाले,
1: 2 प्रकारे तपास चाललेला आहे. एक प्रकार CID करते, दुसरं AAIB करते. वेगवेगळ्या गोष्टींसोबत एक शंका पायलट सुमित कपूर यांच्याबद्दलही होती, पण त्यात कुठलंही काही संशयास्पद आढळलेलं नाही. या ठिकाणी AIIBचा रिपोर्ट हा महत्वाचा आहे. वर काय घडलं हे या रिपोर्टशिवाय समजू शकत नाही. ते धागेदोरे याच्यातच मिळणार आहेत. आमचं सातत्याने याच्यावर लक्ष आहे, केंद्र सरकारचंही लक्ष आहे. केंद्र सरकार योग्य पद्धतीने त्या गोष्टी करते.
0: स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत ही घोषणा केली. या लेखापरीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची माहिती मिळणार असल्याचं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 1400 हून अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर नळ पाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं नगरविकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेत दिली. या समितीचा महिनाभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर 15 दिवसांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगरविकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल असंही सामंत यांनी सांगितलं. सदस्य अंबादास दानवे यांनी यासंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली. सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाल्याची माहिती सामंत यांनी दिली. राज्य सरकारनं या अधिवेशनातून नागरिकांची निराशा केल्याची टीका विरोधकांनी केली. पावसाळी अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आमदार नाना पटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. विधान परिषदेतील 5 आमदारांचा कार्यकाळ येत्या 6 डिसेंबरला संपणार असल्यानं त्यांना काल निरोप देण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासह शरदचंद्र पवार गटाचे 1, काँग्रेस 2 आणि 1 अपक्ष आमदारांचा समावेश आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.

0: नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. या योजनेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. एसआयटीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाईचा तसंच अपहार झालेल्या निधीच्या वसुलीचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भातील उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहितीही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली. जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं महाराष्ट्र एससी एसटी व्हीजे एनटी ओबीसी एसबीसी सुधारणा विधेयक काल विधान परिषदेत मंजूर झालं. विधानसभेनं यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी दिली आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत आज 11 जुलै ते 18 जुलै 2026 दरम्यान कुटुंब नियोजन सप्ताह राबवण्यात येत आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी एम यांनी यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. हिंगोली जिल्ह्यातही जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कुटुंब नियोजन शिबिरं नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरं महिला बचत गट सभा शालेय विद्यार्थ्यांच्या प्रभात फेऱ्या तसंच आरोग्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. लातूर तालुक्यातील खंडापूर इथल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण उत्सवातील कथित 3,65,00,000 रुपयांच्या देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर धोंडीराम जाधव उर्फ शिवणीकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल अटक केली. आरोपी मोतीनगर परिसरातल्या आपल्या घराच्या 3rd मजल्यावर बाहेरून कुलूप लावून लपून बसला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. दहशतवाद विरोधी पथकानं काल छत्रपती संभाजीनगर तसंच जालना इथून प्रत्येकी 6 जणांना ताब्यात घेतलं. धाराशिव तसंच बीड इथूनही काही जणांना ताब्यात घेतलं असून पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्काच्या संशयावरून ही कारवाई केली जात असल्याचं वृत्त आहे. धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातल्या गणेगाव इथल्या वैशाली जाधव यांनी पतीच्या निधनानंतर छोट्या स्वरूपात असलेल्या शिवणकाम व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून सेंद्रिय शेती पशुपालन याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून महिलांची फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केली. यातूनच त्यांनी लखपती दिदी होण्याचा मान पटकावला. आपल्या या वाटचालीबाबत वैशाली जाधव यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या,
1: माझ्या गटाचं नाव सद्गुरु विधवा महिला बचत गट आहे. मी अशी सुरुवात केली की जे विधवा महिला असतील त्यांना स्वतः मी पगार चालू केल्या, विधवा पेन्शन चालू केली. मग शेती करत करत जो व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसाय असेल किंवा कपड्याचा व्यवसाय असेल किंवा शेवगा उत्पादक गट असतील किंवा टेलरिंगचा असेल, हे 5 व्यवसाय उमेद अभियानामध्ये आल्यानंतर आज वार्षिक माझं ह्या 5 व्यवसायातनं 3 ते 3.5 लाखाचं निव्वळ उत्पन्न आहे माझं. जे मी 5 व्यवसाय केले तर लखपती दिदी झाले आतापर्यंत, सगळं श्रेय उमेदला जातं.
0: शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं काल बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथं भाविकांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केलं. आज ही पालखी केज तालुक्यातील बोरी सावरगावकडे प्रस्थान करत आहे. तर पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण काल अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मीड सावंगी इथं पार पडलं. त्यानंतर पालखी बीड जिल्ह्यात दाखल झाली. दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज तसंच संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्याहून पुढे प्रस्थान करतील. ज्ञानेश्वर महाराज पालखीतील पादुकांचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दर्शन घेतलं. भारत आणि इंग्लंड दरम्यान महिला क्रिकेट कसोटी सामन्याला कालपासून लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरुवात झाली. इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतानं पहिल्या डावात सर्व बाद 285 धावा केल्या. कालचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या 1 बाद 21 धावा झाल्या होत्या. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर महिलांचा क्रिकेट सामना प्रथमच होत आहे. दरम्यान भारत आणि इंग्लंड पुरुष संघात आज अखेरचा T20 सामना खेळवला जात आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत 3 सामने जिंकून इंग्लंडनं विजयी आघाडी घेतली आहे. हवामान. राज्यात उद्या रविवारपासून विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप. शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथिल. अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि लातूर देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर जाधव अटकेत.

0: याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.
2: सुवर्णम ज्वेल्समध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी. अपेक्षा चांगली संवाद क्षमता, टीम सोबत काम करण्याची तयारी, विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य. मुलाखत दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत, तेव्हा अवश्य संपर्क करा. सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर, नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
7: हो मग.
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.

आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. श्रोते सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: अजून 25 मिनिटे होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्र

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ, कीड रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील बदलती मागणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आवश्यक ठरत आहे. या दृष्टीने सप्तमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून स्मार्ट शेती ॲप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर्स, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ॲप, डिजिटल तंत्रज्ञान आणि AI वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही आपल्यासमोर. आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
0: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये

0: येते ती गोष्ट
1: रिझल्ट
0: रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
1: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80% जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर 1/2 एकर 1.5 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
0: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
1: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300+ फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणतीही फिल्म लांब नसते
0: आणि हे सगळं विना मोबदला सर
1: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
0: गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
1: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे. आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
0: बरोबर.
1: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
0: उत्पादन
1: खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटलवर गेले, कापसाचे 8/11 क्विंटलवर गेले आणि मक्क्याचे 23/38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
0: वा
1: हा
0: किती अभिमानाची गोष्ट आणि किती म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचा काय आहे तो आनंद आणि समाधान. ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर स्मार्ट शेती ऍप कृत्रिम बुद्धिमत्ता मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध

नियंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं। तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी। तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते। नमस्कार।

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल।
2: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आभार माझा शिवार। ऐका आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती या विषयाची माहिती सचिन फरफड पाटील आणि निशांत बुर्नासे यांच्याकडून। या सोबतच जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व यावर माहिती ऐका डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून। ऐका हा कार्यक्रम सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:30 कार्यक्रम माझा आभार माझा शिवार। हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल।

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचं प्रसारण. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्या, सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित होत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम.

0: सुवर्णम ज्वेल्स मध्ये 20 सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी प्रामाणिक मेहनती अनुभवी उमेदवारांना सुवर्ण संधी अपेक्षा चांगली संवाद क्षमता टीम सोबत काम करण्याची तयारी विक्री क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य मुलाखत दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत तेव्हा अवश्य संपर्क करा सुवर्णम ज्वेल्स साठे चौक जालना रोड बीड
1: दुखी गुडघ्यामध्ये पाणी होणे मणका विकार साइटिका लिगामेंट टियर फ्रोझन शोल्डर आमवात संधिवात हातापायांना मुंग्या येणे पॅरालिसिस एव्हीएन गाऊट चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड संपर्क 95 95 24 25 59
0: सिंदफणा पब्लिक स्कूल मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव सिंदफणा पब्लिक स्कूल सीबीएसई ऍक्टिव्हिटी हॉस्टेल स्पोर्ट्स रोबोटिक्स अँड कोडिंग एनआयओएस स्टडी सेंटर नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल गडी रोड माजलगाव जिल्हा बीड ऍडमिशन्स ओपन कॉल 87 88 79 36 91 सिंदफणा पब्लिक स्कूल ऍडमिशन्स ओपन

0: गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
2: हो मग,
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला।
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला।
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला। ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी अहिल्यानगर इथं। आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे।
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852।
3: श्रोत भावधारा, हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। कार्यक्रमात यानंतर ऐकव्यात अरुण दाते यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची गीतरचना। संगीत नियोजन आहे यशवंत देव यांचं।

टप्प्यात काल न्यूझीलंड इथं पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथं मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं, त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत, तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी, तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF द्वारे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र ऍपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4ची तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथं ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, दळणवळण, सागरी क्षेत्र, तंत्रज्ञान, संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता, स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.
भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या

चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथे एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथे बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8ही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4000 वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुवेरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथे काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख.

0: श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्जपेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्जपर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं चित्र, संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
1: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली, त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्या शास्त्रज्ञ डॉक्टर के सी जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 ची तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
0: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
1: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
0: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे. त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
0: ते टप्पे कोणते?
1: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर, मृत्यूदर हे दोन्हीही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काय पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशांमध्ये घटता टप्पा सुद्धा असतो. हा 5वा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
0: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
1: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे 3र्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या 3र्या टप्प्याची अशी वैशिष्ट्य आहेत की यामध्ये

0: कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्यसेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो, भारत साधारणपणे या तिसऱ्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
1: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
0: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास

0: हवामानातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
1: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
0: लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
1: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन, व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो. जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो. तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नात मध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंट हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
0: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलतंय?
1: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
0: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारणं कोणती?
1: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनांचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्यापाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्त्व त्यांना पटलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यूदर होता, माता मृत्यूदर होता यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर

0: भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयीसुविधा आहेत, या सोयीसुविधांमध्ये आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यूसुद्धा कमी झाला. आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयीसुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारणं.
1: कोविड महामारीचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
0: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यूदरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यूदरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काय आपण स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारं स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांची लोंढे ते पायी आपले लेकरं घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेला आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला. जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो. कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
1: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे, याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
0: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011ची जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025-26 पर्यंत अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025 सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर एक आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात 1 नंबरला आला आणि चीन हा 2 नंबरला आला असलेला आपल्याला दिसून येतो. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा 1 व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येते. हे जरी खरं असलं संधी कशा प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15-64 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे, उत्पादनक्षम जो काही घटक आहे, या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या त्यातून मोठी कामगार शक्ती, आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत, या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश जो काही तरुण लोकसंख्या आहे ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बळ देणारी किंवा गती देणारी असणारी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि

0: तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल, मोठी ग्राहक बाजारपेठ असेल, लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानंसुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल, संसाधनावर येणारा ताण असेल, गरीब आणि विषमता असेल आणि पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. आणि म्हणून अशा स्वरूपाची आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते, त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच फरक पडत असलेला आपल्याला दिसून येतो आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लोकसंख्याविषयी एक जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
1: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान हा समन्वय कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोक, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन.

0: हॅलो, हा
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: आकाशवाणी बीड.
0: हा, आकाशवाणी बीड केंद्र बोला.
1: मी बोलतो सर, बालाजी दोन कल्ले
0: बर
1: तालुका नायगाव जिल्हा नांदेड.
0: बर बर, बालाजी बोला.
1: हो सर, गाणे आज मराठी आहे की हिंदी?
0: मराठी गीतांचा कार्यक्रम आहे आज, बोला.
1: हो, काय हरकत नाही सर. अगदी येणाऱ्याच्या माध्यमातून तुमच्याशी अगदी दूर असलो तरी जवळ आल्यासारखं झालेलं आहे मला.
0: अगदी अगदी अगदी सर्व.
1: अरे, बीड आकाशवाणी म्हणजे खूप चांगल्या प्रकारचे कार्यक्रम करत आहे सर. याआधी हा फोन इन कार्यक्रम होता सर तुमच्याकडे.
0: हो, अगदी.
1: हो, आमच्या अग्रस्थान श्रोत्यांच्या मागणीनुसार कार्यक्रम सुरू केल्याबद्दल कार्यक्रम अधिकारी युवराज दत्ते साहेबांचं आणि सर्व अनाउन्समेंटांचे सर्वांचं आभार सर, सर्वांचे.
0: अच्छा अच्छा, धन्यवाद.
1: आणि नांदेड आकाशवाणीमुळे मी तुमच्याशी जोडल्या गेलो.
0: वा वा, क्या बात है, बढिया. आपण काय करताय?

0: शेतीचे काम झाले सर, आता पावसाची वाट बघायला सर.
1: पेरणी झाली की नाही?
0: पेरणी सर्व काय झालंय सर, थोडं मोड आहे ना वरली, ते गोडंबी वरी बसल्या गेले आहे, पावसाच नाही, चार दिवसात उगाडी दिलेली आहे.
1: काय पेरले सध्या?
0: सोयाबीनचं क्षेत्र आहे सर पूर्ण. हो, आमच्याकडे 60% वर 65% सोयाबीन, बाकी कापूस, हळद आणि बाकी पिकं घेतात.
1: बरं बालाजी, आज खूप छान संवाद होते तुमच्याशी माझा. आज कुठलं गीत निवडले आपण?
0: आजच्या कार्यक्रमातलं गीत आहे का सर, सुशिला चित्रपटातली सुंदर अशी गीत रचना ऐकायची आहे, सांगा राया सांगा मी कशी दिसते.
1: क्या बात आहे, बढिया. उत्तरा केळकर, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली गीत रचना आहे,
0: सांगा राया सांगा मी कशी दिसते. नवरी वाणी नटून खेटून मी तुम्हा पुढे बसते.
1: रामभाऊंनी खूप छान संगीत दिलेले, राम कदम यांनी.
0: हो सर, कोणती गीत आहे का सर रामभाऊची, कोणती न ऐकण्यासारखी कोणती नाहीयेत.
1: लोकसंगीताचा राजा म्हणून रामभाऊंना ओळखलं जातं. त्याची भूपळी घ्या, पोवाडा घ्या, लोकगीत घ्या किंवा भावगीत घ्या, भक्तिगीत घ्या किंवा चित्रपट घ्या, या सर्वांना रामभाऊंनी खूप छान पद्धतीनं संगीतबद्ध केलेलं आहे. ऐकूयात आपली सुशिला.
0: नको असं वाटत नाही.
1: आणि त्यातली त्यात रामभाऊंचं योगदान म्हणजे पिंजरा या चित्रपटामध्ये खूप योगदान दिलेलं रामभाऊंनी.
0: हो सर, पिंजरा तर खूप गाजलेला आहे भूमिका.
1: बालाजी, तुमच्याशी बोलून मला खूप आनंद वाटलाय. आज ऐकूयात आपल्या आवडीचं सुशिला या चित्रपटातली गीत रचना. धन्यवाद.
0: ओके सर, धन्यवाद.

0: श्रोतेहो ऐकूया एक निवेदन. आकाशवाणी बीड केंद्रातील कार्यकक्षांसाठी प्रसारण विषयक दैनंदिन कार्यपूर्तीसाठी कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट अर्थात अस्थायी हंगामी प्रसारण सहाय्यकांच्या नवीन पॅनलसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या पॅनलमध्ये निवड झालेल्या हंगामी प्रसारण सहाय्यकांना गरजेनुसार आणि असाइनमेंट तत्वावर कार्यपूर्तीसाठी बोलावले जाईल. निवडीसाठी आवश्यक पात्रता: उमेदवार कोणत्याही विषयातील पदवीधर असावा, मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये कार्य करण्याची उत्तम क्षमता असावी, संगणक साक्षरता आवश्यक, अर्जदार प्रामुख्याने बीड शहर परिसरात राहणारा असावा, उमेदवाराचे वय 50 वर्षांच्या आत असावे. विशेष सूचना: अर्जदारांनी कृपया हे लक्षात घ्यावे की ही निवड प्रक्रिया नियमित अर्थात कायमस्वरूपी नोकरीसाठी अथवा पदासाठी नाही. या पॅनलवरील उमेदवारांना दर महिन्यात जास्तीत जास्त 6 दिवसांचे काम दिले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना केवळ आणि केवळ प्रशासकीय किंवा प्रसारणाच्या गरजेनुसारच तात्पुरत्या अस्थायी आणि आकस्मिक आधारावर दैनंदिन असाइनमेंट तत्वावर बोलाविले जाईल. अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख, पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आणि बायोडाटा दिनांक 9 जुलै 2026 पासून 20 जुलै 2026 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आकाशवाणी बीड केंद्रातील प्रसारण कक्षात कार्यालयीन वेळेत जमा करावेत. लिफाफ्यावरील मजकूर अर्ज सादर करताना लिफाफ्यावर स्पष्ट अक्षरात कॅज्युअल ब्रॉडकास्ट असिस्टंट च्या पॅनलसाठी अर्ज असा उल्लेख करावा. मुलाखत प्राप्त अर्जांची पडताळणी करून मुलाखत आणि ज्ञानविषयक निवड प्रक्रिया दिनांक 27 जुलै 2026 पासून सुरू होईल. निवेदन संपलं.
1: हॅलो,
2: हा नमस्कार.
1: सर नमस्कार, पहिल्यांदाच फोन लागलेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी.
2: क्या बात है, आपला परिचय सांगा ना. परिचय सांगा आपला.
1: हा, महादेव काटे बोलत आहे, वाळवंट तालुका जिल्हा धाराशिव. म्हटलं पहिल्यांदाच फोन लागला सर, खूप आनंद होतो. बीड आकाशवाणीचे कार्यक्रम आम्ही ऐकत असतो मोबाईल
2: आपल्या. किती छान, मला पण तुमच्याशी बोलून खूप आनंद होते. नवीन श्रोते जोडताय माझ्याशी.
1: कोण बोलता सर?
2: मी गोपाल ठाकूर बोलतोय.
1: बर, अभिनंदन आहे तुमचं. आणि आज
2: हा आता आज मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आहे. हॅलो गीत मला
1: मराठी गाण्याचा कार्यक्रम आहे सर.
2: हो, मराठी गीतांचाच कार्यक्रम आहे.
1: पंढरीची वारी मधलं लावा.
2: कुठलं गीत ऐकायचं त्यातलं?
1: कुठलं बी लावा त्यातलं सर, चांगलं गीत काय नाही. कुठल्या म्हणजे गीत खूप छान आहे. पंढरीची वारी बी चालू आहे आणि आम्ही बी संप्रदाय मध्ये असतो सर, भजन कीर्तन.
2: वा, मग एखादा अभंग म्हणून दाखवा मला छान पैकी तुमच्या आवाजात.
1: पण तुम्हाला वेळ आहे का? ते
2: तुमच्यासाठी वेळ, श्रोत्यांसाठीच वेळ आहे आणि श्रोत्यांसाठीच कार्यक्रम आहे. बोला.
1: वा वा वा, अभिनंदन सर. म्हणून दाखवतो थोडक्यात.
2: हो,
1: अशा
2: पद्धतीचा
1: आपण आजचा एरिया कोडिंग झाल्यानंतर सर ऐकायला कधी भेटतो हा कार्यक्रम?
2: आता तुमचा आणि माझा संवाद संपला की लगेच तुम्हाला ऐकायला मिळेल. ऐकूयात आपल्या आवडीचं पंढरीची वारी या चित्रपटातील गीत रचना.
1: हो सर, धन्यवाद. हो हो, आनंद वाटला आकाशवाणीला पहिल्यांदा फोन लागला, मस्त वाटलं.
2: वा वा, ऐकूयात आपल्या आवडीचं पंढरीची वारी चित्रपटातले गीत. धन्यवाद.
1: हो हो.

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग

0: रविवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत।
1: हमको क्या लेना है सबसे तुमसे ही सब बातें आपसे।
0: सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01। फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 024-42-29-59-01। तेव्हा अवश्य फोन करा, कार्यक्रम हॅलो गीतमाला।
2: नमस्कार।
3: हाँ नमस्कार।
2: हाँ नमस्कार सर।
3: हाँ नमस्कार, बोला।
2: चिंतामणी थेऊर पुणे इथून औदुंबर पदवर आपल्याला बोलत आहे।
3: चिंतामणी थेऊर, बर, गणरायाला आमचा नमस्कार सांगा। बर, औदुंबर जी काय करता आपण? बर बर,
2: ब्लाइंड आहे मी।
3: बर बर,
2: तर आज या कार्यक्रमामध्ये कृष्णा शिंदेचं गाणं ऐकायचं आहे।
3: कुठलं गीत?
2: नुसता नावाला नवरा बाई, रंजना शिंदेचं गाणं आहे। ते लोकसंगीत आपल्याकडे लोकसंगीत आहे भरपूर।
3: बर बर,
2: एक तरी सोलापूर, बीड, त्यानंतर रत्नागिरी, अहमदनगर अशा लोकांकडे लोकसंगीत आहे।
3: अच्छा,
2: आपले छान छान कार्यक्रम असतात।
3: तुम्हाला बीड आकाशवाणी का बरं ऐका वाटलं?
2: आकाशवाणी पण कार्यक्रम चांगले, सकाळचे कार्यक्रम चांगले असतात, 10, 10:30, 11 वाजता।
3: बर, पुण्यामध्ये राहून तुम्ही बीड आकाशवाणी ऐकताय म्हणून मला खूप आनंद वाटतोय।
2: हो, पण ऍपद्वारे आपण ऐकून ऐकतोय सर। ऍप काय आपल्याकडे?
3: हो ना, ते तुम्ही पुण्यामध्ये राहून ऍपद्वारे आकाशवाणी बीड केंद्राचे कार्यक्रम ऐकताय ह्याचा मला आनंद वाटतो। रंजना शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील
2: कृष्णा शिंदे
3: लोकगीत रचना।

आम्हा घरी धन शब्दांची सरतले हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग। श्रुते हो खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग, कविता कथेत मिळतो मनाला नवा संग, अक्षरांचे शब्द आणि शब्द

0: त्यांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणीही आणते.
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी.
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावर.

0: हॅलो
1: हॅलो
0: हा नमस्कार सरजी.
1: हा नमस्कार, बोला.
0: हा, बऱ्याच दिवसाने माझा फोन लागला, मला खूप आनंद व्हायला लागला सरजी.
1: बर, कुठून बोलता आपण?
0: मी मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलतोय.
1: बर, तुकाराम जी काय करते आपण?
0: सरजी माझं वर्षभर वेल्डिंग काम करतो, घरचे दरवाजे ग्रिल खिडक्या जाळ्या बनवतो.
1: वा वा वा, कराड म्हणजे प्रीती संगम महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं गाव, नाही का?
0: हो
1: साहेबांना आमचा प्रणाम. आणि आज कुठलं गीत निवडले आपण?
0: आता काय झालं सरजी, पंढरीची वारी चालू आहे ना.
1: हो हो हो,
0: पंढरीच्या वारीच्या आपल्या सर्व बीड परिवाराला, तुम्हाला, आमच्या जाधव परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद. आणि तुकारामजी, आपल्या जिल्ह्यातनं पंढरीची वारी जाते का नाही?
0: जातो का? आम्ही लोलनमध्ये, आम्हाला लोलन जवळ पडतो, लोलनमध्ये आम्ही वारीचं तरडगाव पर्यंत चालत जातो.
1: रिंगण वगैरे असते का?
0: लोलनला असते की रिंगण.
1: अच्छा, बर. आज कुठलं गीत निवडलं आपण?
0: बरीला पंढरीचा चोर.
1: बर बर.
0: आमचा सर जे प्रतिसंगम ग्रुप आहे, या ग्रुपच्या माझ्यापासून आम्ही वारकऱ्यांना खाऊ वाटप, पाणी वाटप, बिस्किट वाटप असं करत असतो प्रत्येक वर्ष.
1: बर बर बर, वा छान, चांगली सेवा करतोय आपण.
0: आणि वारी पुढे गेल्यानंतर जे कचरा पडतो ना, लोक टाकतात काही कचरा, आम्ही गोळा करून डस्टबिन मध्ये टाकतो सर.
1: ही खरी सगळी सेवा आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि खरी चांगली सेवा आपण करताय त्या पंढरीच्या वारीच्या निमित्तानं. अगदी आजूबाजूला कचरा पडलेला असतोय, सध्या आपण संपूर्ण देशभर माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान आपण राबवत आहोत संपूर्ण देशभरामध्ये. पण सर्वांचाच सहभाग यामध्ये असला पाहिजे, कचरा करू नये आणि कचरा टाकू नये कुठे, स्वच्छता राखावी सर्वांनी, या उद्देशानं आपण खूप चांगलं काम करताय. ठीक आहे, ऐकूया आपल्या आडीचं धरिला पंढरीचा चोर. ही अनुजा पोडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील
0: संत.
1: आता लगेच आपला फोन ठेवला कीच.

0: श्रोते आता आपण श्रोत्यांच्या मनपसंत मराठी गीतांचा फोन इन कार्यक्रम ऐकलात. हॅलो गीत माला. निवेदन होतं गोपाळ ठाकूर यांचं, तर सादर करत होते योगीराज बच्चे. श्रोते हॅलो गीत माला हा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची घोषणा काही क्षणातच.
1: आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग. श्रुते हो खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग. कविता कथेत मिळतो मनाला नवा संग. अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते.
2: शब्द कशासाठी
1: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलेणी या साहित्य विषयक कार्यक्रमात. मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून.

0: एफ एम सेवेचं हे बीड केंद्र आहे. श्रोत सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत. प्रसारित होत अक्षरलेणी हा मराठी साहित्यविषयक कार्यक्रम. ऐकूत आजच्या अक्षरलेणी या मराठी साहित्यविषयक कार्यक्रमात कविता सोनटक्के यांचं कथाकथन, निवेदन अनिता देव यांचं, तर सादरकृते आहेत योगीराज बच्चे. ऐकूयात अक्षरलेणी हा मराठी साहित्यविषयक कार्यक्रम.
1: अक्षरलेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अनिता देवचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, अक्षरलेणी या साहित्य विषयक कार्यक्रमात आपण कविता वाचन, कथा, ललित लेख आणि असे अनेक साहित्याचे रंग ऐकत असतो. आज आपण कार्यक्रमात ऐकणार आहोत कविता सोनटक्के यांनी सादर केलेल्या कथा. त्यातल्या पहिल्या कथेचं नाव आहे बाप. ऐकूयात.
2: नमस्कार, मी कविता नामदेव सोनटक्के काळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळवाडी, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. आजोबांना 45 एकर जमीन होती, त्यांना 3 मुले झाली. प्रत्येकाच्या वाट्याला 15-15 एकर जमीन आली. त्याचप्रमाणे आबांच्याही वाट्याला 15 एकर जमीन आली. आबांचे सगळे भाऊबंद सुखात आनंदात होते, कारण प्रत्येकाला 2 मुले आणि 1 मुलगी असा प्रत्येकाचा सुखी संसार होता. त्याचप्रमाणे आबांच्या नशिबी

मात्र मुलाच्या अपेक्षेनं एका पाठोपाठ एक अशा पाच मुली झाल्या आणि पाचव्या मुलीच्या जन्माच्या वेळी मात्र बैलपोळ्याचा सण जवळ आला होता. देवाला फोडण्यासाठी आणलेले सगळेच्या सगळे नारळ आबानं घराच्या उंबरठ्यावर फोडले आणि आपला राग व्यक्त केला. तेवढ्यात आबाला कुणीतरी सल्ला दिला की तुम्हाला जर मुलगा हवा असेल, वंशाला दिवा हवा असेल, तर तुम्ही दुसरं लग्न करा. आणि आबांनाही ते म्हणणं पटलं. आबांनी दुसरं लग्न केलं आणि आबाच्या वंशाला दिवा लागला. आबाला पुत्रप्राप्ती झाली. आबाचं गाऱ्हाणं देवानं ऐकलं आणि मुलगा झाला म्हणून आबानं सगळ्या गावभर पेढे वाटले आणि आपला आनंद व्यक्त केला. आबांच्या पहिल्या पत्नीचं नाव शांताबाई तर दुसऱ्या पत्नीचं नाव संगीताबाई असं होतं. आबांच्या दोन्ही पत्नी सुखात आनंदात संसार करत होत्या. पण एका पाठोपाठ एका मुलीचं शिक्षण, लग्न, लग्नामध्ये हुंडा देऊन लग्न करणं, पाहुण्यांचा मान सन्मान करणं आणि लग्नानंतर मुलींची बाळंतपणं, या सगळ्या गोष्टीमध्ये आबा हळूहळू कर्जबाजारी होऊ लागले आणि तीन मुलींच्या लग्नानंतर मात्र आबांच्या संसाराला उतरती कळा येऊ लागली आणि हळूहळू कर्जाचा डोंगर वाढतच गेला आणि आबांच्या आयुष्यात एक वाईट घटना घडली. आबांच्या दोन्ही पत्नी शेतात काम करत होत्या आणि पहिली पत्नी शांताबाई तब्येत बरी नाही म्हणून शेतातून घराकडे निघाली. रस्त्यामध्ये ओढा होता. तो ओढा तिने कसा बसा पार केला आणि ओढ्याच्या पलीकडे गेली आणि अचानक चक्कर येऊन खाली पडली. तेवढ्यात एक शेजारी घराकडून शेताकडे निघाली होती. तिनं पाहिलं, आवाज दिला, शांताबाई, ओ बाई. पण शांताबाईनं हू नाही की चू नाही केलं. शेजारीनं इकडे तिकडे पाहिलं पण तिला कुणीच दिसलं नाही. म्हणून तिनं एकटीनंच ओढत फरफटत शांताबाईला घरापर्यंत आणलं आणि ही बातमी हा हा म्हणता गावभर पसरली आणि जो तो शांताबाईला पाहायला येऊ लागला आणि हळहळू लागला. तेवढ्यात त्या गर्दीतून एक गृहस्थ पुढे आला आणि म्हणाला, तरी मी बऱ्याच वेळा सांगत असतो की त्या ओढ्यापासून येताना जपून येत जा. त्या ओढ्यापाशी भूत आहे आणि शांताबाईला नक्कीच भूतानं झपाटलं असणार. पण शांताबाईला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यांचं अर्ध शरीर निकामी झालं होतं. म्हणजे त्यांना अर्धांगवायू झाला होता आणि शांताबाईला एका हातानं आणि एका पायानं काहीच करता येत नव्हतं. तरीही त्या तसंच धडपडत एका हाताने आणि एका पायाने फरफटत काम करत होत्या. त्यांना वाटायचं, आपलं जगून तरी काय उपयोग आहे? पण देवानं आपल्या पदरी पाच मुली दिल्यात आणि आपल्या माघारी आपल्या मुलींचं कसं होणार? आणि त्यावेळी त्यांच्या दोन मुली बिना लग्नाच्या होत्या. त्या मुलींनी सकाळी लवकर उठावं, स्वतःच आवरावं, आईला कशी बशी आंघोळ घालावी आणि धावत पळत शाळेत जावं. दुपारच्या सुट्टीत शाळेतून घरी यावं, आईची वेडीवाकडी वेणी घालावी, दोन घास आपल्या पोटात ढकलावेत आणि धावत पळत शाळेत जावं. आपल्या मुलींचा हा दिनक्रम पाहून त्या आईला फार वाईट वाटायचं. आपल्यामुळे आपल्या मुलींची आबाळ होते म्हणून ती मनातून खचून चालली होती आणि ती आजारी पडली. एकदा तर ती अंथरुणाला खिळून राहिली. तिने अन्नपाणी सोडलं, पै पाहुणे जमा झालेले की बाळी जमा झाल्या. शांताबाईनं खुनेनंच आपल्या नवऱ्याला जवळ बोलावले, हाताची पाच बोटे वर केली, त्यातलं एकच बोट वर ठेवलं आणि चार बोटे खाली केली, ज्याची त्याला खून पटली आणि आबाने होकारार्थी मान हलवली. शांताबाईच्या चेहऱ्यावर हलकस हसू उमटलं. तेवढ्यात मुलींनी विचारलं, आबा काय म्हणते आई? आबा म्हणाले, तुमच्या आईला मी एक वचन दिलंय, त्या वचनाची ती मला आठवण करून देते. वचन? कोणतं वचन? कुठलं वचन? कोणतं वचन दिलंय आबा तुम्ही आईला? आबा म्हणाले, ज्यावेळी तुमची आई चांगली होती ना, त्यावेळी आपली ही बारकी आहे ना, तिचे सर घरी आले होते आणि ते तुझ्या आईला सांगत होते की ही तुमची मुलगी खूप हुशार आहे, तिला तुम्ही खूप शिकवा आणि तिला स्वतःच्या पायावर उभी करा. एक दिवस ती तुमचं नाव नक्कीच मोठं करीन. आणि त्यावेळी तुमची आई मला म्हणाली, आव उभ्या आयुष्यात मी तुमच्याकडे कधीच आणि काहीच मागितलं नाही, एखादा दागिना मागितला नाही की नवीन लुगडं मागितलं नाही, पर आता मागते. मी गेल्यानंतर माझ्या पोरींना अंतर देऊ नका आणि आपल्या बारकेला तेवढं शिकवा. आणि या वचनाची ती मला आठवण करून देत होती म्हणून मी मान हलवली. त्यांचं हे बोलणं ऐकून पोरींना गहिवरून आलं. आपल्या बापाने आपल्या आईला वचन दिलंय पण त्या वचनाची तो पूर्तता करू शकेन का? कारण आपल्या बापाची परिस्थिती अशी. तोही दिवस गेला आणि दुसरा दिवस उजाडला. 7 जानेवारी तारीख होती. संक्रांत अगदी 7 दिवसांवर येऊन ठेपली होती. सोमवारचा दिवस होता आणि त्या दिवशी पहाटेच्या वेळी त्या आईनं या जगाचा निरोप घेतला. ती आई हे जग सोडून गेली. लेकींनी आई ग म्हणून हंबरडा फोडला. त्यांना आभाळ फाटल्यासारखं झालं. धर्मी माय जागा देईना असं झालं. कारण ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई परत कधीच दिसत नाही. अहो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ती आई हे जग सोडून गेली. आई वाचुनी
पोर

धार। ती आई हे जग सोडून गेली आणि मुलींनी आपल्या आईचे सगळे विधी पार पाडले व त्या सासरी जायला निघाल्या। मुलींनी हळहळ व्यक्त केली। त्यावेळी काठी टेकवत त्या गर्दीतून त्यांची आजी पुढे आली। नात्यांच्या तोंडावरून हात फिरवला व म्हणाली, पोरींनो रडू नका ग, अग तुमच्या आईच्या जीवनाचं सोनं झालं, कारण तुमच्या आईला अहेवपणी मरण आलं, अहेवपणी मरण आलं। मुली आपापल्या सासरी गेल्या आणि काही दिवसानंतर आबांनी आपल्या 4 नंबरच्या मुलीचं लग्न करून टाकलं आणि आता राहिली फक्त एक मुलगी। आई वारली त्यावेळी ती मुलगी 7वीला होती। आई वारली जानेवारी मध्ये आणि मार्च एप्रिल मध्ये तिची 7वीची बोर्डाची परीक्षा झाली। त्या परीक्षेमध्ये तिचा तालुक्यातून पहिला नंबर आला म्हणून गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने तिला गळ्यातलं सोन्याचं बदाम बक्षीस म्हणून दिलं। त्यावेळी तिच्या वडिलांचाही सत्कार करण्यात आला। त्यानंतर 10वीची बोर्डाची परीक्षा झाली। त्या परीक्षेमध्ये सुद्धा तिचा प्रथम क्रमांक आला। त्यावेळी सुद्धा तिला बक्षीस मिळालं। तिच्या वडिलांचाही सत्कार करण्यात आला। पण 10वीनंतर गावात शाळेची सुविधा नव्हती म्हणून त्या बापाला प्रश्न पडला की आपण तर आपल्या पत्नीला वचन दिलंय, पण त्या वचनाची मी पूर्तता करू शकेन का? म्हणून त्या बापाने इकडे तिकडे चौकशी केली आणि तालुक्याच्या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा होती म्हणून त्या बापाने आपल्या मुलीला हॉस्टेलला ठेवण्याचा निर्णय घेतला। हॉस्टेलची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली आणि तो बाप आपल्या मुलीला घेऊन हॉस्टेलला गेला। ती मुलगी हॉस्टेलच्या रूममध्ये गेली पण रूममध्ये बसून ती मुलगी रडत होती, कारण तिला वाटलं आपल्याला रडताना आपल्या बापानं पाहिलं तर बापाला वाईट वाटल म्हणून ती हॉस्टेलमध्ये बसून रडत होती। पण त्याच वेळी हॉस्टेलच्या दारात बसून तो बाप ढसाढसा रडत होता, कारण त्या बापाला वाटलं आपल्याला रडताना आपल्या मुलीनं पाहिलं तर आपल्या मुलीला वाईट वाटल म्हणून हॉस्टेलच्या दारात बसून तो बाप रडत होता। आणि आपल्या पदरी जास्त मुली आहेत म्हणून त्या बापानं आपल्या मुलीला कधीच कुणाच्या दारात पाठवलं नव्हतं की कधी मामाच्या गावी सुद्धा पाठवलं नव्हतं, कारण त्या बापाला वाटलं की मुलींना जर कुणाच्या दारात पाठवलं तर लोक म्हणतील की जास्त मुली आहेत आणि सांभाळणं जड झाले म्हणून याच्या त्याच्या दारात मुली पाठवतोय। पण त्या बापानं प्रत्येक मुलीला इमानदारीने आणि स्वाभिमानाने वाढवलं होतं आणि तेच गुण त्यांनी आपल्या मुलींच्या अंगी सुद्धा रुजवले होते, कारण प्रत्येक मुलीसाठी तिचा बाप हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असतो आणि प्रत्येक बापासाठी त्याची मुलगी ही आसमानी परी असते, आसमानी परी असते। त्यानंतर 11वी 12वीला तिला चांगले मार्क मिळाले व पहिल्याच प्रयत्नात तिचा डीएडला नंबर लागला आणि डीएडला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली। त्याचवेळी सीईटीची परीक्षा आली व पहिल्याच प्रयत्नात ती मुलगी नोकरीला लागली। त्या बापाला फार आनंद झाला। त्या बापानं गावभर पेढे वाटले की माझी मुलगी नोकरीला लागली, माझी मुलगी नोकरीला लागली। आणि नोकरीला लागल्याच्या नंतर सुद्धा त्या नवीन ठिकाणी आपल्या मुलीसाठी तो बाप शाळेच्या दारात बसून राहिला काही दिवस आणि स्वतः मात्र उपाशी राहिला, पण मुलीला पोटभर खाऊ घातलं, कारण एवढे दिवस बाहेरचं घेऊन खाणं एवढी त्या बापाची ऐपत नव्हती म्हणून तो स्वतः उपाशी राहिला। काही दिवसानंतर त्या बापानं आपल्या मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला, कारण त्या बापाला वाटलं नोकरीवाली मुलगी एवढ्या दिवस घरात ठेवली तर लोक म्हणतील मुलीचा पगार येतोय म्हणून।

तिचं लग्न करत नाही आणि लोकांचं हे बोलणं नकोय मला म्हणून त्या बापानं मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या मुलींच्या वेळी मात्र त्या बापानं कित्येकांचे उंबरठे झिजवले होते पण या मुलीच्या लग्नाच्या वेळी मात्र कित्येकांनी त्या मुलीच्या बापाच्या घरचे उंबरठे झिजवले कारण त्यांची मुलगी नोकरीला होती. एक नोकरीवाला मुलगा पाहून बापानं आपल्या मुलीचं लग्न ठरवलं आणि तो बाप आनंदानं जणू उड्या मारत होता आणि सर्वांना सांगत होता माझ्या शेवटच्या मुलीचं लग्न आहे माझी मुलगी नोकरीला आहे आणि मला जावई सुद्धा नोकरीवाला मिळालाय. पण लग्नाच्या दिवशी मात्र तो बाप शांत शांत होता. त्या बापानं आपल्या मुलीला बारीक सारीक गोष्टीपासून अगदी सगळ्या सगळ्या वस्तू दिल्या होत्या पण लग्नाच्या दिवशी मात्र तो बाप शांत शांत होता. लग्न घटिका समीप आली आणि त्या बापाच्या डोळ्यासमोरून आपल्या मुलीचं बालपण तरळून गेलं. तेवढ्यात त्या बापाच्या कानावर शब्द पडले.

हे एकदाच तो बाप भानावर आला. त्यानं जड अंतकरणानं आपल्या मुलीची पाठवणी केली आणि त्या बापाला वाटलं आपण काही दिवस शांत राहावं. पण तेवढ्यात एक वेगळीच समस्या त्या बापाच्या पुढं आव असून उभा होती. कारण त्यावेळी त्या बापाची दोन्ही मुलं लग्नायोग्य झाली होती आणि मुलीच्या घरचे म्हणत होते की आम्हाला नोकरदार मुलगा हवाय. त्या बापाचा एकही मुलगा अजून नोकरीला नव्हता. छोटा मुलगा बापाला शेतीच्या कामात मदत व्हावी म्हणून शिक्षण अर्धवट सोडून शेती करत होता आणि दुसरा मुलगा एमपीएससीचा अभ्यास करत होता. पण तो अजून नोकरीला नव्हता. पण आयुष्यभर झटणारा झुंजणारा झगडणारा निर्व्यसनी बाप यावेळी मात्र निष्क्रियपणे आणि निर्विकारपणे आभाळाकडे पाहत उभा होता. आभाळाकडे पाहत उभा होता आणि उभाच होता. धन्यवाद. माझ्या कथेचं नाव आहे व्यसनाचा विळखा. माझी कथा ही काल्पनिक आहे. तिचा कुणाच्या जीवनाशी काहीही संबंध नाही आणि असेल तर तो निवळ योगायोग समजावा. काशीबाई नुकतंच लग्न होऊन सासरी नांदायला आली होती. सासरचं सुख पाहून तर ती अगदी हरखून गेली होती. सासरी जीवापाड जपणारा तिचा नवरा आणि वयस्कर सासू सासरे एवढंच तिचं कुटुंब होतं. सासू सासरेही तिला फार जीव लावायचे आणि काशीबाई ही चार चौघीत उठून दिसणारी हुशार आणि आठवीपर्यंत शाळा शिकलेली होती. शाळेत ती फार हुशार होती. पण वडिलांच्या गरीब परिस्थितीमुळे तिला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि वडिलांनी तिचं सखारामशी लग्न करून दिलं. पण तिचे सासरी होणारे लाड बघून वडीलही मनोमन सुखावले होते. काशीबाईचे नव्याचे 9 दिवस संपत आले. आता तिची सासू काशीबाईला हळूहळू आपल्या सोबत रानात घेऊन जाऊ लागली. शेजारनी सखूबाईच्या सुनाचं कौतुक करत होत्या. पण अधूनमधून काहीतरी कुजबुजत होत्या आणि सखूबाई खमकी म्हातारी होती. तिला वाटायचं शेजारनी माझ्या सुनाला काही बाई सांगत्याल म्हणून म्हातारी सुनाला एकटीला सोडतच नव्हती आणि कुणाच्या घरी जाऊ बी देत नव्हती आणि कुणाला घरी बी येऊ देत नव्हती. तरी बी म्हातारीची नजर चुकून एक शेजारीन साखर उसणी नेण्यासाठी हातात चहाचा कप घेऊन आली. खाली बसली. तिनं आवाज दिला, सुनबाई ए सुनबाई. आणि म्हातारीच्या सुनाला म्हणाली, मला वाईट जरा चहा प्यायचा होता ग, पण साखरच संपली आहे बघ. अग असं कर, जरा एवढा कपभर साखर तरी दे. पण म्या काय म्हणते, म्हातारी कुठं दिसत नाही, गावा बिवाला तर गेली नाही ना. आणि तेवढ्यात म्हातारीचा आवाज आला, म्हातारी अजून जित्ती हाय. म्हातारीचा आवाज आल्याबरोबर शेजारीन चहाचा कप तसाच ठेवून निघून गेली. म्हातारी म्हणली, अग तुझा कप तरी घेऊन जा की. असं म्हणून म्हातारीनं तो कप असा भिरकावला की त्याचं तुकडं कुठं पडलं हे म्हातारीला बी दिसलं नाही. म्हातारी आपल्या घराच्या अंगणात उभी राहिली आणि मोठ्यानं म्हणाली, आजपासनं म्या घरी नसताना माझ्या दाराकडं आणि माझ्या सुनकडं कुणी डोकून जरी बघितलं तरी एकेकाचं डोळं काढून हातात देईल. हा सखूबाई म्हणत्यात मला बी. कारण म्हातारी होती तशीच खमकी. अख्ख्या पंचक्रोशीत भांडणात म्हातारीचा हात कुणी धरू शकत नव्हतं. म्हणून म्हातारीच्या वाट्याला

कोण जात बी नव्हतं आणि म्हातारीच्या घराकडे बी कुणी जात नव्हतं. एके दिवशी म्हातारी अचानक आजारी पडली आणि तिला घेऊन सखाराम तालुक्याच्या दवाखान्यात गेला. तेवढ्यात त्या दिवशी अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करायला ती शेजारीन आली आणि काशीबाईला म्हणाली, अगं तुझी ती म्हातारी लय बेकार आहे बघ. आता तू नवीन पोरगी, तुला बी वाटत असेल की म्या आयाबायात गप्पा माराव्यात, हिंडावं फिरावं आणि नवीन नवरीला कोण शेतात नेतय व्हय. अगं तुला म्हणून सांगते, कुणाला काय म्हणू नगस, पर तुझ्या सासूबाईकडे लय डाग आहे ती बघ, आणि तुला तर दोनच पळ्या घातल्या व्हय. अगं म्हातारीकडं पैसा बी लय हाय, आणि व्हय ग तुझा नवरा आता पितो बितो का. नाही म्या काय म्हणलं, अगं लग्नाच्या आधी तो लय पित होता, त्याचं लगीनच होत नव्हतं बघ. पर म्या म्हणते, अगं तू एवढी देखणी हाय,

गप्पा माराव्यात, हिंडावं फेरावं, आणि नवीन नवरीला कोण शेतात नेतय व्हय? अग तुला म्हणून सांगते, कुणाला काय म्हणू नगस, पर तुझ्या सासूबाईकडे लई डाग हाय ती बघ, आणि तुला तर दोनच पळ्या घातल्या व्हय. अग म्हातारीकडं पैसा बी लय हाय, आणि व्हय ग तुझा नवरा आता पितो बितो का? नाही, म्या काय म्हणलं, अग लग्नाच्या आधी तो लय पित होता, त्याचं लगीनच होत नव्हतं बघ. पर म्या म्हणते, अग तू एवढी देखणी हाय, तुझ्या बानं तुला हित दिलंच कस ग? अग माझ्या घरी बक्कळ जमीन हाय, माझा पोरगा राजबिंड हाय, पण अग बघ की तुझे भन तुझ्या नात्यात कोणी पोरगी बिरगी असेल तर? हा, पर पोरगी बी तुझ्यासारखीच देखणी पाहिजे बर, बघ बर. असं म्हणून म्हातारी शेजारी निघून गेली. तिनं तोंडाचा पट्टा आल्यापासनं जो चालू केला होता तो जाईस तर बंदच केला नाही. काशीबाई काहीतरी बोलायचं सोडून नुसती ऐकतच होती, कारण शेजारणीनं तिला काही बोलायला चान्सच दिला नाही. झालं, असेच काही दिवस निघून गेले, पण काशीबाईच्या मनात मात्र शेजारणीचे विचार येत होते. लग्नाच्या 2 वर्षानंतर काशीबाईला मुलगा झाला. मुलाचं कोड कौतुक होत होतं, तो दिसायला त्याच्या आईसारखाच होता. पहिला मुलगा झाला म्हणून मित्रांनी सखारामला पार्टी मागितली, आणि पार्टीत आमच्यासोबत तुला बी घ्यावी लागल म्हणून आग्रह केला. आणि त्या दिवशी सखाराम थोडी प्यायला. तसा तो लग्नाच्या आधीपासूनच कधी मधी घेत होता, पर म्हातारीनं त्याला बजावलं होतं की तुला दारू बिरू पिला नाहीस तरच तुझे लगीन होईल म्हणून. त्यानं काही दिवस सोडली होती आणि आता तो मित्रांसोबत कधी मधी घेत होता. पण काशीबाई मात्र मनातून बिथरली होती. तिला आता शेजारणीचं म्हणणं खरं वाटत होतं. ती आपल्या नवऱ्याला समजावून सांगत होती, पण तो ऐकत नव्हता. कधी मधीचं रुपांतर आता रोजमध्येच झालं. अन काही दिवसानंतर त्याला दुसरी मुलगी झाली. तो आता 2 लेकरांचा बाप झाला होता, पण आता व्यसन काही केल्या सुटत नव्हतं. उलट आता मारझोड करायला त्यानं सुरुवात केली आणि माहेराकडून पैसे आण अशी मागणीही होऊ लागली. एके दिवशी सखाराम सकाळी सकाळीच घराबाहेर पडला. काशीबाईनं मुलांचं आवरलं, मुलं शाळेत गेली, काशीबाई शेतात गेली. सखारामच्या अशा वागण्यानं म्हातारीनं 15 दिवसापूर्वीच आपली वेगळी चूल मांडली होती. काशीबाईनं दिवसभर शेतात काम केलं. सायंकाळी घरी आली, लेकरं आई आई म्हणून तिला बिलगली आणि विचारू लागली, आई बाबा कधी येणार आहेत ग? अग मला खूप भीती वाटते त्यांची, जर ते पिऊन आले तर मारतील. काशीबाईनं लेकरांना जवळ घेतलं, मायेनं कुरवाळलं, पण दिवसभराच्या थकव्यानं आणि पोटात अन्नाचा कणही नसल्यानं काशीबाईला ग्लानी आली आणि ती तिथेच आडवी झाली. लेकरं आई आई म्हणून रडू लागली, आईला उठवण्याचा प्रयत्न करू लागली, पण ती काही उठली नाही. तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. दिवसभर बेपत्ता असलेला सखाराम नशेतच घरी आला. धाडकन लाथेनं दरवाजा उघडला आणि पोरांना ओरडला, तुमची आई काय मेली होय असं रडता. पोरं घाबरली. तो घरातच पोरांच्या मागं पळू लागला. पोरांनाही मारलं आणि बायकोच्या पाठीत लाथ मारली. ती कळवळून ओरडली, जागी झाली. परत लेकरांना जवळ घेतलं. लेकरं रडत होती. तिनं कसा बसा स्वयंपाक केला. तोपर्यंत तोल सावरत सखाराम पलंगावर आडवा झाला. काशीबाईनं लेकरांना खाऊ घातलं आणि नवऱ्याला उठवलं. म्हणाली, आव म्या बी सकाळपासनं अन्नाचा शीत बी तोंडात टाकला नाही, पर म्या काय म्हणते, जरा खाऊन घेऊया. तिनं जेवणाचं ताट वाढून घेतलं. सखाराम उठला आणि वाढलेलं ताट तसंच भिरकावून लावलं आणि पुन्हा पलंगावर आडवा झाला. काशीबाईनं तसंच अंग टाकलं. झोप येत नव्हती म्हणून पोरांसाठी आणलेल्या बिस्किट पुड्यातले 2 बिस्किट तिनं खाल्ले आणि घटाघटा पाणी प्यायली आणि धरणीला अंग टाकलं. ती सकाळी लवकर उठली, पोरांचं आवरलं आणि नवऱ्याला म्हणाली, आव आपण आपल्या लेकरासाठी हाडाचं काढ करू, रक्ताचं पाणी करू, पण आपल्या लेकरासनी शिकू. तुम्ही फक्त हे व्यसन तेवढं सोडा. पण त्यानं आता कितीही प्रयत्न केले तरी आता व्यसनच त्याला सोडत नव्हतं आणि आता हे रोजचंच झालं होतं. आपल्या नवऱ्यानं दारू सोडावी म्हणून काशीबाई देवाला नवस करू लागली. उपाशी तपाशी राहून दिवस ढकलू लागली. एके दिवशी तिनं गुरुवारचा उपास धरला होता. दिवसभर शेतात काम, संध्याकाळी देवीची पूजा मांडली आणि गोडधोड जेवायला बनवलं. पूजा झाल्याशिवाय खायचं नाही असं लेकरांना बजावलं. लेकरू खूप खुश होती. आज आईनं चांगला स्वयंपाक बनवलाय, आज आपल्याला खूप दिवसानंतर चांगलं आणि पोटभर खायला मिळणार म्हणून लेकरं आनंदानं नाचत होती. तेवढ्यात खाडकन दार वाजलं. सखाराम आला. नीट चालता येत नव्हतं. कसा बसा तोल सांभाळून आत आला आणि पूजेचं साहित्य पाहिल्याबरोबर त्यानं तो पूजेचा पाट उचलला आणि बाहेर भिरकावून दिला. बाहेर आभाळ भरून आलं होतं, विजा चमकत होत्या. इतक्यात धोधो पाऊस कोसळू लागला. सखारामनं परत बायकोला मारझोड केली, मुलांना मारलं. बायकोला आज त्यानं घरातून हाकलून दिलं. ती लेकरांना घेऊन पडवीत बसली. तो

पुन्हा घरातून बाहेर आला आणि पडवीतनही तिला हकलून दिलं। ती सखारामच्या हातापाया पडू लागली, विनवणं करू लागली, गयावया करू लागली। आव बाहेर पाऊस, मी म्हणतोय कमीत कमी आजची रात तरी मला आणि लेकरांना पडवीत बसू द्या। त्यानं कमरेचा पट्टा काढला आणि म्हणाला, हे घर माझं हाय, बघतोच कशी पायरी चढून वर येते। आणि पडवीतच तो आडवा झाला। काशीबाईंची पोरांना पडवीत घेऊन जाण्याची सुद्धा हिंमत झाली नाही। ती पोरांना घेऊन इकडे तिकडे बघू लागली, पण रात्रीचे 12 वाजून गेले होते, कुणाचंच दार उघडं नव्हतं आणि धोधो पाऊस कोसळत होता। पोर थंडीनं काकडत होती आणि त्या आईनं त्या भर पावसात हंबरडा फोडला, पण तो हंबरडा कुणालाच ऐकू गेला नाही। तो हंबरडा फक्त तिनं आणि तिच्या दोन चिमुकल्यांनीच ऐकला। आणि लक्ष्मी नृत्याच्या दिवशी ती खरी खुरी लक्ष्मी घरातून बाहेर पडली, ती कायमचीच। आज मात्र सासर जवळ असूनही तिला सासर दूरचं वाटू लागलं आणि माहेर दूर असूनही तिला माहेर जवळचं वाटू लागलं। तिनं घराकडे पाहिलं, हात जोडले आणि नकळत तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले।

तवत असं म्हणून ती झपाझप पावलं टाकत माहेरची वाट चालू लागली आणि चालतच राहिली. श्रोत्यांनो, आताच आपण माझ्या कथा ऐकल्या. त्या कथेतून नक्कीच तुम्हाला भावना कळल्या असतील. भावना या आपण शब्दात व्यक्त करत असतो, पण त्या भावना येतात कुठून? तर ते शब्द जर आपण मातृभाषेतून वापरले तरच त्या भावना आपल्याला नक्की कळतील. तर चला तर मग मी तुम्हाला मातृभाषेविषयी थोडीफार माहिती सांगणार आहे. सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून जाताना, सूर्यासारखे तळपून जावे क्षितिजावरून जाताना, दगडालाही पाझर फुटावा माझ्या मातृभाषेचं गुणगान गाताना, दगडालाही पाझर फुटावा माझ्या मातृभाषेचं गुणगान गाताना. अहो, गेल्या कित्येक वर्षापासून शाळेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया ही समस्या अगदी गगनाला भिडत चाललेली आहे आणि शाळेची निवड करणं ही तर अग्निपरीक्षाच ठरलेली आहे. अन त्यातली त्यात भरीस भर म्हणून माध्यमाची निवड करणं ही तर प्रत्येक पालकासमोर पडलेला अगदी यक्ष प्रश्न आहे. आणि या सर्वांना कारणीभूत आहे इंग्रजी माध्यमाचं वेड. इंग्रजी भाषा शिकण्यासाठी खरोखर इंग्रजी माध्यमाची निवड करणं गरजेचं आहे का? आणि इंग्रजी माध्यमाची निवड केल्यावर इंग्रजी भाषा येईलच याची शाश्वती आहे का? याचा आपण कधी सारासार विचारच करत नाही. आणि भाषा शिकणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यावेळी आपल्या घरात लहान मूल जन्माला येतं त्यावेळी ते आईवडिलांची भाषा शिकतं आणि ज्यावेळी ते थोडं मोठं होतं त्यावेळी ते आजूबाजूच्या परिसरातील लोकांची भाषा शिकतं. त्यातूनच त्याची शब्दसंपत्ती वाढते, त्याची निरीक्षण क्षमता, आकलन शक्ती, जन्य सुवृत्ती इत्यादींचा विकास होतो आणि त्याची भाषा अधिक प्रगल्भ होण्यास मदत होते. आणि ज्यावेळी ते मूल शाळेत जायला लागतं त्यावेळी शाळेत शिकवणारी भाषा जर मातृभाषा असेल तर अगदी दुग्ध शर्करा योगच म्हणायचा. कारण मातृभाषेमुळे विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण होते. जगभरात सर्व शिक्षण तज्ज्ञ, भाषातज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, मेंदूशास्त्रज्ञ या सर्वांचं एकमत आहे की मुलांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच झाले पाहिजे. आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या युनेस्कोच्या अहवालानुसार मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या मुलांची आकलन शक्ती ही परकीय भाषेतून शिक्षण घेतलेल्या मुलांच्या आकलन शक्तीपेक्षा अधिक असते. आणि या गोष्टीचा मी प्रत्यक्ष अनुभव घेते. कारण माझा मुलगा शंभू मी माझ्याच जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकलाय. आधी मी त्याला कुठल्याच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकलेलं नाही. मग तो मराठी तर चांगल्या प्रकारे लिहितो वाचतोच, पण इंग्रजीचेही छोटे छोटे शब्द वाचतो, वाक्य वाचतो, ते लिहिण्याचा प्रयत्न करतो. मग इंग्रजी माध्यमांचा अट्टहास का? कारण मातृभाषेतून शिकवणाऱ्या माझ्या शाळा सुद्धा खूप महान आहेत. मग कशा असाव्यात शाळा? तर माझ्या जिल्हा परिषद शाळांसारख्या. खरोखर आपल्याला आपल्या शाळेतून आकाशाला गवस निघालणारे विद्यार्थी घडवायचे असतील तर त्यासाठी मातृभाषा फार महत्वाची आहे. आणि मातृभाषेतून शिकवणारे माझे शिक्षक बंधू भगिनी सुद्धा खूप महान आहेत. ते प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी मायेनं जवळ घेऊन स्वतःचं मूल समजून शिकवतात. प्रत्येक गोष्ट त्या विद्यार्थ्याला येईपर्यंत अगदी जीवाचं रान करतात आणि त्याच्या गळी उतरवतात. आणि एवढे प्रयत्न करून ज्यावेळी ती

0: गोष्ट त्या विद्यार्थ्यांना येते ना, त्यावेळी माझ्या शिक्षकांचा आनंद काही औरच असतो. मग कसे असतात माझे मातृभाषेतून शिकवणारे शिक्षक? तर ऐका, शिक्षक खरंच काय असतात? या लेकरांची माय असतात. शिक्षकांनी दिलेलं ज्ञान असतं जन्माची शिदोरी, जे सरतही नाही अन उरतही नाही. अहो, माझ्या शिक्षकांनी दिलेलं ज्ञान असतं जन्माची शिदोरी, जे सरतही नाही अन उरतही नाही. असे असतात माझे मातृभाषेतून शिकवणारे शिक्षक. आमचा इंग्रजी भाषेला विरोध अजिबात नाही, इंग्रजी माध्यमाचा तिरस्कारही नाही आणि इंग्रजी संस्कृतीचा अवमानही नाही. कारण एका संस्कृतीनं दुसऱ्या संस्कृतीचा मान राखावा हेही आपल्याला आपली संस्कृतीच शिकवते. आणि भाषा ही फक्त भाषा नसते, तर ती त्या भागातील, त्या प्रांतातील इतिहास, भूगोल आणि संस्कृती यांना प्रवाहित करण्याचं एक माध्यम असते. आणि मातृभाषेशी नाळ जर तोडली ना, तर संस्कृतीशी नाळ तोडली जाते. कारण भाषा आणि संस्कृती यांचा परस्पर संबंध आहे. आणि एक छोटंसं उदाहरण आहे, पहा. मातृभाषेतून बोलणारे मित्र जर तुम्हाला भेटले, तर ते तुम्हाला म्हणणार राम राम. मग तुम्ही काय म्हणणार? अर्थातच राम राम, म्हणजे तुझ्यात राम आहे, माझ्यात राम आहे. आणि रामाला राम भेटला म्हणून त्याचा राम राम झाला. आणि आपल्याला जर आपल्या संस्कृतीमधला हा राम जिवंत ठेवायचा असेल, तर आपल्या मातृभाषेत राम असणं गरजेचं आहे. आणि आपली भारतीय संस्कृती फार महान आहे, पहा. आपल्या संस्कृतीने स्त्री आणि पुरुषांना शिक्षणाचा समान अधिकार दिलेला आहे. आणि मला तर असं वाटतं की आपल्या संस्कृतीनं स्त्रियांवर तर अधिकच विश्वास दाखवलेला आहे. कारण आपली संस्कृती स्त्रियांना सांगते, तू चूल आणि मूल सांभाळून तुझी नोकरी सांभाळ, तू शिक्षण घे, पण तू हो सावित्रीबाई त्या ज्योतिबांची, लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील. तू हो सावित्रीबाई त्या ज्योतिबांची, लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबांची, लोक तुला राजमाता म्हणतील. तू हो जिजाऊ त्या शिवबांची, लोक तुला राजमाता म्हणतील. आणि तू हो रमाबाई त्या आंबेडकरांची, लोक तुला शंभर कोटींची माता म्हणतील. लोक तुला शंभर कोटींची माता म्हणतील. ही आहे आपली संस्कृती. मग आपल्या या संस्कृतीचा वसा आणि वारसा अबाधित ठेवण्याचं काम हे तुम्हा आम्हा सर्वांचं आहे. आणि ते आपण यशस्वीपणे पार पाडणार आहोत याची मला खात्री आहे. शेवटी एवढंच म्हणेन की कुंतीपुत्र करणं म्हणजे शापित जीवनाची तेजस्वी गाथा. आणि माझ्या मातृभाषेसाठी सदैव झुकवेन माथा. रात्रणीच्या सुगंधाने प्रफुल्लित होते संध्या, आणि दिनकराच्या आगमनाने उत्तेजित होते उषा. अशीच तेजोमय व्हावी माझ्या मातृभाषेच्या विराट आयुष्याची दिशा. माझ्या मातृभाषेच्या विराट आयुष्याची दिशा. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण कविता सोनटक्के यांनी सादर केलेल्या कथा ऐकल्यात. आणि मराठी भाषेविषयी अर्थात मातृभाषेविषयी प्रेम कसं असावं हे सुद्धा आपण जाणून घेतलं. अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया पुढच्या अक्षरलेणी या कार्यक्रमात. तोपर्यंत मी अनिता देव आपला निरोप घेते. नमस्कार.
2: श्रोते, आताच आपण अक्षरलेणी हा मराठी साहित्यविषयक कार्यक्रम ऐकलात. निवेदन होतं अनिता देव यांचं, तर सादर करते होते योगराज बच्चे. अक्षरलेणी हा मराठी साहित्यविषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11:03 झाले आहेत. श्रोते, प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रीदेव रामकृष्ण हरी। आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येकांनाच वेद लागतात, ते पंढरीच्या वारीचे। महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आणि सबंध भारतातून भारताच्या बाहेरून सुद्धा पंढरीचा पांडुरंग पाहण्यासाठी सर्वांचे डोळे आसुसलेले आहेत।

आपल्या महाराष्ट्रातल्या संत परंपरेतील सर्वच संत मांदियाळींचे मार्गस्थ होत असलेल्या पालख्या आणि या पालखीतलीच आज एक महत्त्वपूर्ण पालखी आपल्या बीड शहरामध्ये आलेली आहे. आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी. शतो संत महंतांच्या मांदियाळीमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईंचा मान खूप मोठा आहे बरं का. चांगदेवांनासुद्धा त्यांनी उपदेश केलेत आणि आपल्या ज्ञानराज माऊलींनासुद्धा उपदेश केलेत. इतका मोठा उपदेश करण्याचा अधिकार आदिशक्ती मुक्ताबाईंचा आहे.

शकतो आपण जी रचना ऐकत आहात ही रचना आदिशक्ती मुक्ताबाईंचीच. बाहेरच्या जगामध्ये जर डोकावून पाहिलं शकतो तर सध्याच्या युद्धजन्य वातावरणामध्ये परिस्थितीमध्ये जगण्याची किंवा एकूण कसलीच शाश्वती नसताना भक्तीचा मळा फुलवत गावागावातून जाणारी वारी आपण जर पाहिली ना की मन शांत होतं. वर्षानुवर्ष ही श्रद्धेची गंगोत्री आपल्याला पावन करत पंढरीच्या वाटेने जाते. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येले आणि क्षणभर तरी उभा राहण्याची संधी देऊन चारी मुक्ती साधल्याचा आनंद ही वारी देऊन जाते. हा आपल्या मातीचा गुण, संतांनी शतकानुशतकं कसलेली ही भावभक्तीची जमीन, त्यातून भोळ्या भावड्या भक्तांच्या असीम भक्तीचं अलौकिक पीक घेत आपली ही भक्ती आपल्या देवासारखीच साधी भोळी आहे. ती संसाराचा त्याग करायला सांगत नाही, उलट घरदारं पोरंबाळं शेतीवाडी सगळं बघून सगळं मार्गी लावून शेतात पिकांना आणि अंतरात्म्यात श्रद्धेला बहरण्याची संधी ती देते. शतो ही वारी

ऐहिकात असूनही पारलौकिक सुखाचा आनंद देते बरं का. आवा निघाली पंढरपुरा तरी तिचा जीव चुलीत आणि मुलांमध्ये असणार हे या भक्तीला मान्य आहे. उलट देवाकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये इतरांची सेवा आणि इतरांच्या जीवाला त्रास करून ऐहिकातल्या सुखदुःखांना सारख्याच मनोवृत्तीचं सामोरं जायची शिकवण ती देते. अर्थात दरवर्षी पंढरपूरपर्यंत वारी करण्याचं भाग्य प्रत्येकाच्याच ललाटी नसतं. शहरातल्या रोजीरोटीच्या चक्रामध्ये अडकलेल्या अनेकांना मग गावात आलेल्या पालख्यांचं तरी दर्शन घेऊ ही ओढ लागते आणि वारकऱ्यांच्या रूपानं जणू पांडुरंग आणि रुक्माईचे दारी येतात ही जाणीव होते. त्यांची सरबराई करण्यामध्ये मग कुठेही कचराही होत नाही, हा जरासुद्धा जास्त आखडला जात नाही. कुणी फराळाचं देतं, कुणी जेवण देतं, कुणी केशकर्तन करतं, तर कुणी चपला दुरुस्त करून देतं, कुणी उद्योजक छत्र पुरवतात. दाराशी आलेल्या वयस्कर रुक्माईनं सुरकुतल्या हातांनी तोंड भरून आशीर्वाद दिला की साक्षात त्या सावळ्या परब्रह्माचंच दर्शन झाल्याचं सुख मिळतं. श्रोतो, सगळ्या जगामध्ये नकारात्मकता, शत्रुत्व, बॉम्ब, रक्तपात भरून राहिला असताना आपल्या आसमंतामध्ये ब्रह्मानंदी टाळे लावणारा हा भक्तीचा मळा फुलतो याबाबत आपण आपल्यालाच भाग्यवान समजूया. अशी ही आपली पंढरीची वारी.

शतो पंढरेची वारी हा केवळ विठ्ठलाच्या दर्शनासाठीची यात्रा नाही आहे, तर ती मानवता, समता आणि शिस्त आणि सेवाभाव यांचा चालता बोलता महोत्सव आहे. लाखो पावलं पंढरीकडे वळतात, पण प्रत्येक वारकरी स्वतःच्या अंतर्मनातील विठ्ठलाला शोधत असतो.

श्रोतो गाता रहे मी राधिल हा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. श्रोतो पंढरीची वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा आहे. वारी म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनाची अविरत ओढ. ही केवळ धार्मिक यात्रा नसून वारकऱ्यांना वर्षभर जगण्याची ऊर्जा, शिस्त आणि जीवनमूल्यांची प्रेरणा देणारा एक लोकसांस्कृतिक आध्यात्मिक चळवळ आहे. विठुनामाचा अखंड गजर, भजन, कीर्तन, नामसंकीर्तन, भारूड, पारंपरिक खेळ आणि सामूहिक भक्तिगायन यामुळं वारकऱ्यांच्या मनामध्ये सात्विक आनंद, आत्मिक समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. शतो शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास हा शरीरासाठी उत्तम व्यायाम ठरतो, तर निसर्गाच्या सान्निध्यामध्ये राहिल्यामुळं मनावरील ताणतणावही दूर होतो. अशी ही पंढरीची वारी.

शेतो गातारे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. शेतो ग्रामीण भागातल्या अगदी गाव वस्तीवर गप्पा मारणाऱ्या लोकांकडून सुद्धा आषाढ म्हटलं की आषाढीची वारी आपल्याला सगळ्यांना आठवते आणि सर्वांचे डोळे पंढरपूरकडे लागतात. त्यांच्या सर्वांच्या गप्पाही त्यास निघतात. पंढरीला जायचं आहे, आषाढीला जायचं आहे, वारीत जायचं आहे, दिंडीत जायचं आहे, पालखीत जायचं आहे, ह्या सर्व गप्पा त्यांच्या चालू असतात. त्यामुळं सर्वांच्या डोळ्यासमोर आता तो पंढरीच्या विठुरायाकडे निघालेला त्यांचा अखंड चालणारा जनसागर. विठ्ठल विठ्ठल या गजर टाळ मृदंगांचा नाद आणि वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी शांतता हे दृश्य केवळ धार्मिक नव्हे तर ते मानवी एकात्मतेचं प्रतीक आहे. पण वारीचा खरा अर्थ केवळ चालण्यात नाही तर तो चालताना होणाऱ्या अंतर्मनाच्या जागृतीत आहे.

शतवारी म्हणजे परमेश्वरावरील अटळ श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचं सर्वोच्च प्रतीक. इथं कोणी मोठा किंवा लहान नसतो, प्रत्येकाला समान आदर. माऊली या शब्दानंच हाक मारतात. मान, सन्मान आणि प्रेम मिळतं. वारीत पैशापेक्षा माणुसकीचं महत्त्व अधिक असतं. आजवर लाखो वारकरी या यात्रेमध्ये सहभागी झालेत, पण वाद, भांडण किंवा तक्रारीची उदाहरणं अत्यंत नगण्य आहेत. प्रत्येक वारकरी दुसऱ्याला भाऊ किंवा बहीण मानून मदतीचा हात पुढे करतो. अध्यात्म आणि सामाजिक ऐक्याचा असा विलक्षण अनुभव जगात क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो. आणि ही वारी बरं का, या वारीमध्ये कुणीही आमंत्रणाविना सगळं आलेले असतात. कुणालाही आमंत्रणाची द्यायची गरज नाही. मला बोलवलं नाही, मला सांगितलं नाही, मला भेटलं नाही, ही सर्व कारणं इथं दूर ठेवून चला आपल्या सर्वांना पंढरीला जायचं आहे, विठुरायाला पाहायचं आहे, सगुण रूप त्याचं बघायचं आहे. हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असतो.

रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 दशांश मेगाहर्ट्झवर आकाशवाणी बीड केंद्र

शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.

सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा। अशी ही सदा फुली आकाशवाणी।

शुरुआतच आपण सुधीर फडके यांच्या सुरातील बालू या चित्रपटातील गीतरचना आपण ऐकलीत. बरं, तशातो या गीतरचनेवरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: तेव्हा आता आपण लता मंगेशकर यांच्या स्वरातील कविवर्य नाआदव महानोर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:50 झाले आहेत. श्रोता ऐकूयात स्वरांजली हा कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत स्वरांजली.

0: ನಿತ್ಯ ಜೋ ಸನ್ಮಾರ್ಗದಾವಿ ದೇಯಿ ಸ್ಫುರುತಿ ಪ್ರೇರಣಾ ಗುರುರೂಪಿ ತತ್ವಾಸ ಸ್ಮರುಯ ತ್ರಿವಾರ ವಂದನಾ ತ್ರಿವಾರ ವಂದನಾ ತ್ರಿವಾರ ವಂದನಾ. ಶ್ರುತಿ ಹೋ ಸ್ವರಾಂಜಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾತ್ಲ ಯಾ ಮಹಿನ್ಯಾತ್ಲ ಗೀತ ಹೇ ಅದಿತಿ ದೇಶಮುಖ ಯಾಂಚ. ಗಾಯಿಕಾ ಆಹೇತ್ ಆಕಾಂಕ್ಷಾ ನಗರ್ಕರ್. ಸಂಗೀತಕಾರ ಆಹೇತ್ ಸುಮಂತ ಗಹಾಣಕರ್. ಶ್ರುತಿ ಹೋ ಗೀತ ಐಕಣ್ಯಾಪೂರ್ವಿ ಗೀತಾ ವಿಷಯ ಕವಯತ್ರಿಸೆ ಮನೋಗತ್.
1: नमस्कार. भारतीय संस्कृतीत गुरुतत्वाला परमपूज्य स्थान प्राप्त झालेलं आहे. या गीतातून गुरुतत्वाचा सर्वांगीण महिमा व्यक्त होतो. गुरु हा शिष्याच्या जीवनातील सन्मार्गाचा दीपस्तंभ आहे. तो केवळ ज्ञान देत नाही तर आपल्या स्नेह वात्सल्य आणि करुणामय स्पर्शांनी शिष्याच्या अंतर्मनातील सुप्त शक्तींना जागृत करतो. जसा एखादा कुंभार निर्जीव मातीच्या गोळ्याला कुशलतेने सुंदर आकार देतो, तसाच गुरु संस्कार विवेक आणि सद्विचारांच्या सहाय्याने व्यक्तिमत्वाला तेजस्वी घडवतो. म्हणूनच गुरुरूपी त्या दिव्य तत्वाला कृतज्ञ भावनेनी त्रिवार वंदन करावे या भावनेतून प्रसवलेलं प्रस्तुत गीत आहे.

श्रोते, आता आपण स्वरांजली हा कार्यक्रम ऐकलात. स्वरांजली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता सहक्षित करत आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम, वनिता मंडळ, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रुती हो स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत होतं अदिती देशमुख यांचं. गायिका होत्या आकांक्षा नगरकर आणि संगीतकार होते सुमंत गहाणकर. साथसंगत सहगायिका रुपल रामटेके, रोशनी जोशी, सीमा झाडे, तबला मनीष निलतकर, ढोलक नितीन पळसापुरे, सिंथेसायझर गोविंद गडीकर, ऑक्टोपॅड गीत डोके, सतार शुभदा देशपांडे आणि गिटार गौरव टांगसाळे. या कार्यक्रमासाठी संयोजन होतं मोनाली शिंदे यांचं, निर्मिती सहाय्य संदेश पोपटकर यांचं होतं आणि सादर करते होते डॉक्टर विजयसिंग राजपूत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीय पंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्वाचा विषय आहे. पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर याचा तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीय पंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं. शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो. रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं. पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे. त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे, या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गजबर आज आपल्या सोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आणि या धाडसी कामगिरीवर तुमची निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
2: थँक्यू. खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
1: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर, या दलाचे एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
2: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीयपंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते. म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं. सध्या आम्ही पुणे विभागाचे सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचे संकपाळ सर. संकपाळ सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्षे लागले होते की तुमची एक टीम बनवू, तुमची एक टीम बनवू. पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ऍक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता. पण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया. कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्या शिल्लक असेल तर ती थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21-20 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापूर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील ह्या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या

0: सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संकपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं. आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
1: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्वाची आहे. आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाहीये.
0: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल पुन्हा या समाजाला. आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं, पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत. आम्ही कुठलाही लिंगभाव धर्मभेद जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो. भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
1: खरंय. आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागती. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होतंय की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
0: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट्स, PhD झालेले आहेत. खूप जणी शिकलेल्या आहेत. माझा शिक्षण पाहायला गेलं तर मी 7वीत घर सोडलंय. 8वीपासून मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वीनंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं. माझी BSc बॉटनी झाली आहे. सध्या मी MSc फूड सायन्स पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मास्टर्स झाली आहे. आता MSW करते शिवाजी विद्यापीठामध्ये. त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे. आता LLB पण करणार आहे. त्यानंतर आता PhD पण ऍडमिशन टाकते. मला आवड आहे शिक्षणाची, ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेला आहे. मी हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
1: ज्ञान मिळवणं.
0: हा, फॉर एक्झाम्पल मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90-99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो. तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणे असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं आणि मी त्याच्यावर भर देते. आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ॲबनॉर्मल वाटू शकतो पण आम्हाला नाही लोक ॲबनॉर्मल वाटत. आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ऍक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो. नसला तरी ज्याला माहितीच नाहीये तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्टमध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्या जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
0: वाईट ह्या गोष्टीचं वाटत. आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचा 10 रुपये काढून काउंटरला ठेवत. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको. असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळं मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं त्या रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडे ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल मी आमच्या इथं आयुक्तांना काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात, शहरातले निम्मे लोक. आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला. तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फायलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली, काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला टोकन

0: जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्यात. एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली ह्यात माणसाचं निम्म समाधान असत. मग मला ते म्हणायचं अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला, जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात. लोकांना सवय आहे जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजेत शासनाने, यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे ज्यांना, काय तर करायचं तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यातल्या,
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही,
1: बरोबर.
0: आणि दोन दोन लाईफ जगलेत आम्ही, त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला, सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या. जे जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो, फक्त आमची पद्धतीमुळे, रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे.
1: अगदी.
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात तेवढं पण नाही आहे, खूप चांगलं आहे. लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात, तर त्या माध्यमातून माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते असतील एक दोघी चौघींच्या मुळे पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा, आता प्रत्येक समुदायात आहे. नॉर्मल कम्युनिटीत, समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक, त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का नाही, बरोबर. पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झालं,
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाहीत. त्यांचा विचार काय येतो माहितीये का? पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला? ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरातनं मला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो, गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना. मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातनं केली. चला म्हटलं आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी.
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे. शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही, आणि आपण फक्त कोणीतरी बोललं मोटिवेशन 10 मिनिटापुरतं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या असतं, या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कोणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
1: जाणते अजाणतेपणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे, पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे, समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा, आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संगपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिक दृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली? आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं, तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
0: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळेजण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन, खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईने असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी उचलून वगैरे ते लावलं. आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो. आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं, त्यानंतर ते बटन ते चालू करणं, दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण

0: तर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं, त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी,
1: हो
0: तर ते कसं द्यायचं,
1: हाँ
0: या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
1: अरे वा
0: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असता, तर वाटलं की बाबा चला म्हणजे आपण पण काहीतरी करतोय.
1: हाँ
0: मग आम्ही ठरवले की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळा आमच्या इथे ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळा डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
1: अगदी
0: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळे शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल,
1: हां
0: आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर. डिझास्टरमध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं, या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
1: आत्तापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं. पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवनरक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीय आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: समाजामध्ये असणारा स्टेरोटाईप,
1: हां,
0: त्यानंतर स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन सिन्स लास्ट 5 वर्षापासून कमी झालंय. स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची, म्हणजे ठीक आहे ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सामावून घेतलं पाहिजे. लोक स्वीकारत आहेत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आतापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन एका पदावरती विराजमान करून एका बाउंड्रीज मध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाज व्यवस्थेने केलं. 2014 ला, 15 एप्रिल 2014 ला सुवर्ण काळ उगवला. मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता या सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 ला पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात कारण काही अमेंडमेंट्स त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 ला पुन्हा ऍक्ट आला आणि 20 ला त्याचे रूल्स आले. अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाही आहे की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्यायदेवतेनं केलं. त्यानंतर त्याचं शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 ला झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढे आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा ह्या पवित्र सांगली शहरात आलेले आहे, तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं जरीना नानी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत, म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या आमच्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नाईक जी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून आणि इन्क्लुसिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय. मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनानं केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचं आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि

0: दीर्घ कर्ज देतो, 25 हजारापासून 2 लाखापर्यंत कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण इतकं आहे की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25 हजार, 50 हजार, 2 लाख असं लोन देतो. 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएट्स आपण घेतोय आणि नक्कीच हे मी कल्याणकारी मंडळाचे सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सह उपाध्यक्ष आहेत डॉक्टर सानवी जेठवाणी जी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्या मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते. आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता या समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागांनी करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा. नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा, त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील. आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातनं बघूया, एवढंच सांगू इच्छित.
1: अरे वा, खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिक दृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजीमध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे, म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
0: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायची, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आता समाजकार्य करत असताना अद्यापही वाटतं की मला कुठे बाहेर यायचं नाही आहे किंवा मला असं हे नको आहे. तर मला जास्ती आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटली काम करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं. पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडं कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडं होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सहीने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इथपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
1: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक, बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच, कुठेच कमी नाही आहे. मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे. आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. खरच आणि आकाशवाणी सांगली केंद्र

0: परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय. पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
1: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमातून विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीने माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात त्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला, त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं हे आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोचवत आहात. आणि नावावरून आणि आवाजावरून जज करू नका एवढंच मी सांगते श्रोत्यांना. धन्यवाद.
0: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकं छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार.
1: थँक्यू.
2: सोपं नसतं इतकं. शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. मैत्रिणींनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज. ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत. वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतरं घडत असतात. वस्तुत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षानंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थान बदल होतो. म्हणजे आई वडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHOनुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते.

मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे, असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30 ते 40 मिनिटं किंवा आठवड्यातून 150 मिनिटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे

चे प्रमाण वय लिंग अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30 ते 40 मिनिटं किंवा आठवड्यातून 150 मिनिटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6 ते 7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर, आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो. वृद्धत्व टाळता येत नाही, पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ॲड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरंय तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी.
1: आप सुन रहे विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन सुरीला सफर. ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त। विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात। आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले। यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे। दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले। यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे। यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत। तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे। भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे। विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते। या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है। ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं।
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम

लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025च्या अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त, विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असं गडकरी यांनी सांगितलं. इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते असं शहा यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं 1 गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान 5वा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली.
भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये

मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं 3रं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले.
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असंही गडकरी यांनी सांगितलं. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ

0: छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी 3रा दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: फिरासत हुसैन, मुनव्वर लल्ला, पप्पू बिजलीवाले, शेख शमा परवीन, और अफसाना बेगम महजवी शेख और इनका पूरा परिवार दयाल बंदे बिलासपुर छत्तीसगढ़ से, पद्माकर राउत, सविता राउत, अश्लेला राउत

हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. आज आपण एका अनोख्या अद्वितीय अशा वारीच्या प्रवासाला जाणार आहोत. अनोखी यासाठी कारण ती आडवाटेनं जाणारी आहे. कीर्तन, लावणी, बतावणी अशा परस्परांपासून बऱ्याच अंशी भिन्न असणाऱ्या लोककला प्रकारांचा अतिशय भावोत्कट कलाविष्कार आहे. शिवाय ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा, एवढंच नाही तर साने

0: सद्गुरुजींनी दिलेला विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा, तसंच भक्ती आणि परमार्थापलीकडं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनांमधून संत साहित्यानं आणि वारकरी संप्रदायानं आपल्या राज्याला, महाराष्ट्राला काय दिलंय, या सगळ्याचा वेध घेणारा एक नाट्याविष्कार, कलाविष्कार सध्या खूप लोकप्रिय होतोय. सगळीकडेच त्याचं कौतुक होतंय. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा असा हा कलाविष्कार आहे कीर्तावनी. या नाट्याविष्काराचं लेखन, दिग्दर्शन, नृत्य, नाट्य अशा सगळ्याच आघाड्या अगदी आव्हानात्मक असल्या तरी लिलया सांभाळणारी रुचिका खोत आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे. तिचं अगदी भरभरून स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. रुचिका नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: खूप छान वाटतंय, कारण मला असं काय विचारू आणि काय नको असं झालं. तुझ्याकडे काय काय आहे मला सगळं जाणून घ्यायचंय. आणि सुरुवात करूया आपण अगदी म्हणजे शिक्षणापासून करूया, कारण ती एक क्युरियोसिटी असते, ते एक कुतूहल असतं. तर शिवाजी विद्यापीठातून मराठी साहित्यात बी ए केल्यानंतर नाट्य विषयाकडे वळण घेतलंस तू. हा, तर मग हा एक थोडक्यात प्रवास कसा, आणि साहित्याची पार्श्वभूमी जी आहे तुला ती अभिनयात, दिग्दर्शनात कशा प्रकारे प्रकट झाली हे पण मला ऐकायला आवडेल.
1: नक्की. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात मी माझं बी एचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयात खरं मी प्रवेश घेण्याचं कारणच हे होतं की विवेकानंद कॉलेजचं कल्चरल डिपार्टमेंट खूप तगडं होतं त्यावेळी, आणि युवा महोत्सवाच्या त्या सगळ्या वाऱ्यामध्ये खूप आघाडीला असणारं महाविद्यालय आमचं होतं. त्यामुळे माझं आधीच ठरलं होतं की जायचं तर या कॉलेजला जायचं. आणि दहावीला बरे मार्क होते तरी पण मी ठरवलं होतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळं ही पार्श्वभूमी ज्या कॉलेजची चांगली ते कॉलेज आपल्यासाठी चांगलं. तर मी तिकडे गेले, अर्थातच युवा महोत्सवात माझी भूक काही पूर्णपणे भागत नव्हती.
0: बरं,
1: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते, पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी कामं काही मिळत नव्हती. आणि या सगळ्या कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले होते.
0: बर,
1: जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशु स्मार्थ कोल्हापूरचे. तर त्या कोर्सला पण खर तर ऍडमिशन घेण्या इतकी फी भरण्या इतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. अमुक एक पैसे पासला मिळायचे आणि मग अजून कुठले वरचे पैसे कुठल्या तरी कोर्सला घरून मागा असं व्हायचं, त्याच्यामुळे मी त्याच्यात पडणार नव्हते.
0: बर,
1: पण आमचे नंदकुमार रानभरे नावाचे एक खूप उत्साही आणि विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धती असावी आणि बाकी सगळ्या गोष्टी असाव्यात कॉलेजमध्ये असे आग्रह असणारे हे आमच्या रानभरे सरांनी मला त्या पहिला तास तरी तू कर त्या कोर्सचा म्हणून तिथे जाऊन बसवलं. आणि मी ऐकलं त्या दिवशी हिमांशु स्मार्ट सरांना आणि मला असं कळलं की नाही, आपल्याला शिकायची गरज आहे.
0: हा,
1: किंवा आपली चलती असण्याचा एक काळ असतो ना कॉलेजवर, की आपल्या सूत्रसंचालनांमुळे, निवेदनांमुळे, भाषणांमुळे, कथाकथनांमुळे, कविता वाचनांमुळे आपल्याला ओळखायला लागणारा, NSS मुळे आपल्याला ओळखायला लागणारा असा एक विद्यार्थी वर्ग, मित्र वर्ग, फॅन वर्ग तयार झालेला असतो आणि हवा असण्याची फेज असते ती. आणि मला रिअलाइज झालं त्या पहिल्या तासाला की नाही, आपण किती पाण्यात आहोत म्हणजे आपण पाण्यात नाहीच आहोत हे मला त्या दिवशी कळलं. आणि मी म्हटलं की नाही, आपण काही करायचं पण ही फी काही कन्व्हिन्स करायचं घरी आई बाबांना आणि ही फी भरायची आणि हा कोर्स आपण करायचा. ते 2 कोर्स करणं ही खरं तर माझा सगळा हा नाटकीय प्रपंच आज मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्या सगळ्या प्रपंचाचा पाया म्हणजे हे 2 कोर्स होते. कारण त्या टप्प्यापर्यंत नाटक ही हौस होती, नाटक हा छंद होता, किंवा ते एक तळमळीनं तडफडीनं करण्याचं काहीतरी होतं माझ्यासाठी, जे खूप रोमॅन्टिक असतं त्या वयात की मी काही करायला तयार आहे, मी उपाशी राहून काम करायला तयार आहे. पण ह्या टप्प्याच्या पलीकडचा टप्पा असतो की तुम्ही नाटकासारखी गोष्ट, कलेसारखी गोष्ट आयुष्यात व्यवसाय म्हणूनही निवडू शकता. त्याआधी हे मला माहितच नव्हतं. ते कोर्स पूर्ण होता होता शेवटी मला माझ्या या गुरुजींनी सांगितलं की तू पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकावंस असं मला वाटतं. तोवर माझं असं होतं की मला MPSC UPSC परीक्षा द्यायच्या होत्या आणि माझं कंडिशनिंगच तसं तयार केलं होतं, तू हुशार आहेस
0: बर,
1: तू अशा परीक्षा दे ज्याला काही इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी जितकी फी भरावी लागते तितकं भरावं लागत नाही आणि आपण चांगल्या, आपण समाजासाठी काम करू शकतो आणि तुझ्यात ते सगळे गट्स आहेत वगैरे आणि तू हेच कर. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, आपलं हे नाही आहे, आपलं

0: हे आहे खरं तर. पण मला माहिती नव्हतं की म्हणजे मी गुरुजींना विचारलेला प्रश्न जसाच्या तसा माझ्या आवाजासहित माझ्या लक्षात आहे की पण मी काय करू तिथे जाऊन, काय करत असतात अशा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन हेही मला माहीत नव्हतं. पुढे काय करणार आपण? ठीक आहे आपण 24 तास नाटक करू तिथे जाऊन, पण मग पुढे काय होणार आयुष्यात? मला गुरुजी म्हणाले ते तू ठरवशील 3 वर्षात, तुझं ठरून जाईल ते, तिथे शिकशील तेव्हा तू, ते मला माहिती नाही, ते तू शोधायचेस.
1: बर,
0: तेव्हा मी घरी हे सांगितलं आणि घरच्यांचा पण गुरुजींवर तेवढा विश्वास असल्यामुळे आणि मला लिखाणाचं अंग बरं होतं हे आईबाबांना माहीत होतं.
1: बर बर.
0: की मी लिहावं हा त्यांचा आग्रही असायचा कायम. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, ते म्हणतात सर तुझे तर तू जा, बघू आपण काय होतंय पुढे. तर मला खरंच माझ्या घरच्यांचंही कौतुक आहे की अशा कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी असं एखादं अशी एखादी शाखा निवडताना जितकी रिस्क वाटायला पाहिजे तितकी न वाटता त्यांनी खरं तर माझ्यावर पण नाही माझ्या गुरुजींवर विश्वास ठेवून मला पाठवून दिलं तिकडे. आणि कौतुक आहे मला या गोष्टीचं आणि अभिमान पण आहे की त्यांनी सोडून दिलं विश्वासावर. आणि मग ललित कला केंद्रात गेल्यापासून खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात झाली.
1: वा, तेच कारण घरच्यांचं कौतुक खरंच तू म्हणालीस ते आहेच. कारण की स्पर्धा परीक्षा हे एक सुरक्षित करिअर आहे, भलेही तिथे जाण्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात, अनिश्चित आहे, पण एकदा मिळाले की तुम्ही सुरक्षित राहता. पण तुझं जे आहे की तू स्वतःला ओळखलं होतंस तोपर्यंत, तुला एक फक्त हा कर असं कुणीतरी म्हणायची गरज होती आणि तो स्पार्क तुला मिळाल्यावर मग तू मागे नाही बघितलं.
0: हो
1: की नाही? आता ललित कला केंद्रापर्यंतचा प्रवास लक्षात आला, तिथून पुढे रवींद्र पुरस्कारापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल.
0: येस, ललित कला केंद्रात प्रवेश घेतल्या घेतल्या मला माझे दुसरे गुरुजी भेटले, जी माझी महत्वाची माणसं आहेत. आज मी काय नाटकात जे करू पाहते त्याच्या पायाशी असणारे डॉक्टर प्रवीण भोळे तिथले HOD आहेत आता. तर मला सरांनी सांगितलं की ललित कला केंद्रात शिकायचं तर मागचे सगळे दोर कापावे लागतात. घरची आठवण येते, आई बाबांची आठवण येते, भावाचं लग्न आहे, असं काही नसतं. तर हे सगळे दोर कापून इथं तुला शिकावं लागेल. आणि मी म्हणजे मला आधी जितकं हवं होतं तितकं न मिळाल्याने तिथं जे काही सुरू झालं ते मला अधाशासारखं हवं होतं की अरे हे मला हवं होतं आणि आता हे माझं खूप जवळ आहे. त्याच्यामुळं मी सुसाट सुटले. मग अकॅडमिक शिक्षणामध्ये जितक्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत तितक्या पूर्ण करून अजून 4 स्वतः ओढवून घेणे गोष्टी अंगावर, अजून 4 पुस्तकं वाचणे, कादंबऱ्या वाचणे, कथा वाचणे आणि त्या सगळ्याचं नाटकाशी काही संबंध आहे का. एकूणच म्हणजे ललित कला केंद्राच्या प्रोसेसमध्ये हे कळलं मला की नाटकासारख्या माध्यमाला कुठल्याच विषयाचं वर्ज्य नाहीये, त्याला सगळंच आपलं करायचं असतं, सगळंच नाटकाचं असतं, काही कशाचंही नाटक होऊ शकतं.
1: हा,
0: त्यामुळे आणि नटाला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. त्याच्यामुळे एकतर खूप दरवाजे उघडले, देशातल्या विदेशातल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिकायला मिळालं, आपल्या आवाजावर शरीरावर काम करणं कसं गरजेचं आहे. महाराष्ट्रात, देशभरात आणि जगात रंगभूमीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत काय काम घडत आलंय, कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी लोकांनी नाटकाकडे बघितलंय, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आणि स्वतः करत राहणाऱ्या एक्सपेरिमेंट्समुळे, शिक्षकांच्या मदतीमुळे हे हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि मनापासून काम केल्यामुळे तो काही आता रवींद्र पुरस्कार मला मिळवायचा आहे असं काही नव्हतं.
1: बर,
0: ते वातावरण तिथलं आहे ते पूर्णपणे अनुभवायचंय, आत घ्यायचंय. कारण 3 वर्षांनी बाहेर पडल्यावर मला नंतर पुन्हा असं अशी जागा एक मिळणं, असे शिक्षक मिळणं, एक IT लायब्ररी मिळणं असं शक्य नसणार आहे याची कल्पना होती. आणि आत्ता जे मिळतंय ते घ्यायचंय एवढंच असल्यामुळं तो मिळून गेला, म्हणजे असं काही ध्येय नव्हतं की आता तो मिळवायचाच आहे.
1: पण मग त्याच्यानंतर म्हणजे आधी तू विद्यापीठात कॉलेज लेवलला जे काही कलाविष्कार केले होतेस किंवा तुला आतून इच्छा होत होती आणि तू प्रकट होत होतीस किंवा सादर होत होतीस असं आपण म्हणूया, आणि ललित कला केंद्रानं एक तुला घडवलं पूर्णपणे.
0: फक्त कलाकार म्हणून नाही, ललित कला केंद्र अशी जागा आहे की तुम्हाला आणि नाटक ही अशी गोष्ट की तुम्हाला माणूस म्हणून खूप बदलवत जाते. म्हणजे स्पष्ट ललित कला केंद्रात जाण्यापूर्वीची मी आणि ललित कला केंद्रातून बाहेर पडतानाची मी ह्याच्यात काळं पांढरा इतका फरक असावा इतका फरक. आणि हे जर मन लावून केलं तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा वळण म्हणता येईल एवढं ताकदीचं माध्यम आहे ते, तिथं शिकणं म्हणजे खरंच.
1: आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो आहे, त्यामध्ये मग तुझा

0: प्रवेश झाला ते कसं काय म्हणजे तो अनुभव सांग.
1: खरं तर ललित कला केंद्राच्या बाहेर पडल्या पडल्या मी टी व्ही सिरियल आणि ह्याच्याकडे वळले नाही.
0: बर,
1: आधी मी हे संपल्या संपल्या कोष्टरंग नावाची एक फेलोशिप असते ती केली वर्ष. कारण ललित मधली 3 वर्ष इतकी संपृक्त असतात की तुम्ही फक्त जे मिळेल ते तुमच्या पोतडीत टाकून दिलेलं असतं. पण पोतडी नुसती भरून उपयोग नाहीये ना, त्या प्रत्येक वस्तू बरोबर मी अजून एक्सप्लोअर करून बघणं, अजून स्वतःचा शोध घेऊन बघणं त्या प्रत्येक गोष्टी बरोबर, हे काही त्या 3 वर्षात घडत नाही. तुम्हाला एक किट दिलं जातं जे तुम्ही आयुष्यभर वापरून बघायचं पुढे. आणि मला असं झालं की हे आत्ता लगेच एक पोतडी घेऊन मी ते मराठी इंडस्ट्री आणि याच्या नादी नाही लागू शकत. पुन्हा एक पुण्यापेक्षा आणि ऑलरेडी कोल्हापूरपेक्षा एक मोठं शहर पुणे जिथं मी येऊन पडले होते त्यात आत्ता अशी सरावायला लागले होते, तोपर्यंत एक पुन्हा नवीन मेट्रो सिटी मला बघायची नव्हती. आणि मूळतःच माझी प्रकृती अशी नाहीये की शहर आवडतात, सगळी गर्दी आवडते, झगमगाट आवडतो, हे मूळ माझ्या प्रकृतीत नसल्यामुळं मला असं झालं की मला शांतता हवी आहे थोडीशी, की माझ्याकडे आत्ता काय काय मी गोळा केलंय ह्याचं मी काय करू शकते, माझं चिंतन काय, माझं आकलन काय आहे याच्यावरचं, ह्याचा थोडासा पाठपुरावा केल्याशिवाय मला या गर्दीत पडायचं नाहीये.
0: हा,
1: मला ते करून बघायचं पण आहे. कारण अर्थातच आता मी व्यवसाय म्हणून अभिनय ही गोष्ट बघत असेन तर मला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून सगळ्या माध्यमांमध्ये काम करून बघण्याची पण गरज आहे. पण मला लगेच मुंबईत नाही जायचंय.
0: बर,
1: तर मी गोष्टरंग नावाच्या एका फेलोशिप मध्ये काम करायला लागले, जो प्रोजेक्ट क्वेस्ट या पालघर मधल्या वाडा तालुक्यातले एक संस्था आहे जी आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणावरती काम करते आणि त्याच्यावरती त्यांचे बरेच प्रोजेक्ट आहेत.
0: बर,
1: तर हा त्यातला गोष्टरंग फेलोशिपचा प्रोजेक्ट हा हिंदी मराठीत सध्या खूप तुफान काम करत असणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा प्रोजेक्ट होता तो, गीतांजली ताईने पुढे आणलेला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करायला लागले जिथं वर्षभर सोनाळ्यासारख्या त्या आदिवासी पाड्यांच्या भागातल्या गावामध्ये राहून पूर्ण वेळ मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल या एका केंद्रबिंदूभोवती काम केलं जातं. त्यात जगभरात लिहिलेलं बालसाहित्य आहे, त्या बालसाहित्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भोवतीच्या शिक्षणशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून गोष्टींचं नाटकात रूपांतर करायचं आणि त्या सगळ्या भागात त्याचे परफॉर्मन्सेस करायचे असं वर्षभराचं शेड्यूल असतं.
0: बर,
1: तर त्या निमित्तानं मी आजूबाजूला निसर्गाच्या बाजूने खूप समृद्ध असणाऱ्या भागात राहिले, नाटकावरती पण अभ्यास केला आणि गीतांजलीताई स्वतः ऍक्ट्रेस आणि एनएसडी पासआउट असल्यामुळे नटांना पुढे आयुष्यभरात काय मिळेल माझ्या फेलोशिप मधनं याचाही तिचा विचार खूप सुंदर होता. ह्या सगळ्यातनं तिनं आम्हाला जे फीड केलं त्या वर्षभरात, त्या वर्षभरात सुद्धा ते ललितचं एक्सटेन्शन होतं खरं तर एक वर्ष असं म्हणेन मी. खूप
0: प्रॅक्टिशनरशिप किंवा अप्रेंटिसशिप असा काहीतरी तो भाग तुझा आपोआपच झाला.
1: बरोबर, तर खूप प्रॅक्टिशनर्स भेटले, अजून प्रॅक्टिस वाढली आणि सतत प्रयोग. नाटकवाल्यांचा फार थिअरीचा अभ्यास करून काम होत नाही, प्रयोग झाले पाहिजे. आणि त्या वर्षभरात सलग आणि अशा ऑडियन्स पुढे की ती मुलं पहिल्यांदा नाटक बघतायत, नाटक बघण्याची एक साक्षरता असते ती आहे की नाही माहिती नाही, त्यामुळं अवघड असणाऱ्या प्रेक्षकांसमोर, चॅलेंजिंग प्रेक्षकांसमोर सतत 120 ते 150 प्रयोग आम्ही तेव्हा केले. तर त्या सतत प्रयोग करण्यामुळं पण मला एक ऑडियन्सचा सेन्स डेव्हलप झाला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून वाढ झाली सगळ्यात. आणि शिवाय पैसेही मिळाले, जे पैसे घेऊन मी म्हणजे ललित पासआउट झाल्या घरून पैसे घेऊन मुंबईला जाणं हे म्हणजे गोष्ट मला खरं तर पचणारी नव्हती. त्यामुळे ते थोडे पैसे हाताशी असल्यामुळे मी नंतर आता म्हटलं थोडं आपण वर्षभर मुंबईत राहून बघू.
0: हा हा हा,
1: कारण आता अभिनयावरच पोट चालवायचं आहे साध्या भाषेत.
0: हा,
1: तर आपल्याला हे पण एक्सप्लोअर करून बघावं लागेल. आणि मग मी मुंबईत शर्वरी कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे तिच्या घरी राहायला लागले ठाण्यात आणि मग ऑडिशन्स द्यायला लागले आणि या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा एक ऑडिशन आलं होतं जे महाराष्ट्राचं सुपरस्टारचं होतं. आता महाराष्ट्राचा सुपरस्टारचा आधीचा सीझन हा 2010 झाला होता. मी केला तर 2020 सीझन होता. आधीच 10 वर्षांनी आलेला हा सीझन, त्यात आपला महाराष्ट्रातले सगळे ऑडिशन्स देणार आणि कुठे काय त्यात आपला नंबर लागणार आहे, कशाला जा तिकडे, असं एक डोक्यात होतं माझ्या. तरी माझा भाऊ म्हणाला अगं देऊन तर बघ, आणि मी नेमकी इथे आले होते कोल्हापुरात ते
0: बर
1: त्याच्यात साखरपुड्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला देऊन तर बघ, मी पण देतो तुझ्याबरोबर, चल गम्मत.

0: तर ही आम्ही अशी दोघांनी दिली. आणि अतुल परचुरे आणि संजय मोने त्या ऑडिशनला होते. आणि मी म्हणलं नाही नाही आपण कॅज्युअल नको घ्यायला, आपण काहीतरी सेन्सिबल करू, परफॉर्म बघू आपण काय होतंय ते. आणि मग त्यांना ते आवडलं, मग तू ललितची अस का वगैरे हे सगळं झालं. आणि तू चल तू कर काम इकडे. मग साधारण त्या वर्षी त्या सीझनला एक 6-7 हजार मुलांनी ऑडिशन्स दिल्या होत्या
1: बर
0: महाराष्ट्रात. आणि झालं माझं सिलेक्शन. पण माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला रियालिटी शोचं स्टेज हे आपल्याला बाहेरून जितकं आकर्षक वाटतं तितकं काम करण्यासाठी सोपं नाहीये.
1: बर
0: तर अजूनच आपण अगदी इकडे कुठल्या तरी आडगावातून आलेले, भलेही आपण नाटक एका इन्स्टिट्यूटमध्ये खूप औपचारिकपणे शिकलो असलो तरी आपली जीवनशैली वेगळी, आपल्या धारणा वेगळ्या, आपल्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या, आपला स्वभाव वेगळा, यामुळे एका झगमगाटाच्या मोठ्या दुनियेत पाऊल ठेवताना आपल्याला ते तितकंसं सोपं नाही जात.
1: बरं
0: पण मला सुदैवाने तिथे इतकी छान माणसं भेटली. तिथले प्रोड्युसर असतील, क्रिएटिव्ह असतील, ते क्रिएटिव्ह हेड्स असतील सगळे, किंवा बाकी पदांवर काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी हेअर करणारी दीदी असेल किंवा कॉस्च्युम्सवाल्या ताई असतील त्या सगळ्या, हे मेकअप दादा असतील, ही इतकी सगळी छान माणसं होती की नाही तुझ्याकडे काय आहे तुला माहिती नाही, हे इथे तुला दिसतं ना हे वरवरची शायनिंग असते फक्त, असं काय नसतं. मुळात तुला येतं त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि तू कॉन्फिडंट आहे, या सगळ्या लोकांनी तिथे मला उचलून धरलं. आणि तिथेही चांगल्या डिरेक्टर्स सोबत काम करायला मिळालं, प्राजक्त देशमुख असेल, योगेश दादा असेल, ह्या सगळ्या छान छान लोकांबरोबर काम करूनही तिथे मला खूप मजा आली. सुरुवातीचे काही दिवस सरावायला गेले पण नंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण शिक्षण घेतलं यातलं, आपल्याला मुळापासून माहिती आहेत गोष्टी आणि आपण वरवरच्या भुलावण्या जगाला लोकांच्या उठवळ असण्याचा दबाव येऊन स्वतःमध्ये कसला तरी न्यूनगंड बाळगून आपण वागण्याची काही गरज नाही. त्या शोने मला खूप आत्मविश्वास दिला.
1: मस्त, म्हणजे तुझी स्वतःची आणखी जास्त ओळख झाली.
0: येस.
1: आणि तुझ्या या मोठ्या प्रवासातला तो एक थांबा होता जो तुला त्यावेळेस गरजेचा होता,
0: गरजेचा होता,
1: तुला तो मिळाला आणि तू मस्त तिथून पण घेतलंस.
0: बरंच
1: मग आता पालघर जिल्ह्यातला सोनाळी गावची ती मुलं, त्यांच्याबरोबर तू बरेच प्रोजेक्ट्स केलेस, जिकनी या प्रोजेक्ट बद्दल मला विशेष करून ऐकायचं आहे. ती प्रोसेस कशी होती, तो विषय कसा सुचला, जिकनी त्या गावाचं कोड काय आहे नेमकं, आणि मग तो एक अनुभव सांग.
0: जिकनीत काम करणारी आमची सगळी मुलं आहेत.
1: हा,
0: ही साधारण मी 2018-19 गोष्टरंगामध्ये काम करत होते.
1: हा,
0: तर तेव्हापासून माझ्या ओळखीची आहेत.
1: बरं.
0: सगळी अशी चिल्ली पिल्ली होती तेव्हा सगळी. आणि आता ते सगळे मोठे झालेत, 7वी 8वी 9वी 10वीचे असे मस्त मलाच वेड्यात काढणारे, माझी फजिती करणारे, मला त्रास देणारे असे टग्गे झालेले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
1: बर.
0: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळ्याला एका वेगळ्या कामासाठी गेले होते. तारपा म्हणून आमची जागा आहे, जिथे गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णींचं सोनाळ्यातलं घर आहे, त्याच्या खाली ही त्यांनी जागा बनवली आहे घराच्या बेसमेंटला, जी मुलांसाठीची जागा आहे, तिथल्या लोकल मुलांसाठीची जागा.
1: बर बर.
0: ते मुलं तिथं खेळतात, झोपतात, इंटरनेटवर फिल्म्स बघतात, त्यांना जे हवंय ते तिथं पुस्तकं वाचतात, जे हवंय ते त्यांच्यासाठी बनवलेला अड्डा आहे असं आम्ही म्हणतो.
1: बर.
0: तर तारपात पोरं खेळत होती त्या दिवशी आणि ताई सहज म्हणाली मला की काहीतरी बसव त्यांचं गाणं वगैरे एखादं करून घे आलीस तर त्यांना पण मजा येईल. आणि पोरांचं तिथलं आहे असं की ताल आणि सूर हा नैसर्गिकपणे अंगात आहे त्यांच्या.
1: बर बर.
0: तर कोणी शिकवलेला नाहीये तो, त्यांच्या लोकपरंपरेतनं आलेला, त्यांच्या जीवनशैलीतनं आलेलं संगीत आहे ते, जे त्यांच्या पायातल्या ठेक्यात आहे किंवा त्यांच्या सुरात आहे, हे त्यांचं त्यांची नैसर्गिक कमाई आहे ती. तर ही महत्वाची अंग असल्यामुळे त्यांच्या बरोबर गायला मला खरंच नेहमी खूप मजा येते. आणि मग मी त्यांच्याकडनं एक गाणं काहीतरी करून घेतलं, ते सांगितलं ताईने की छान गातात. मला असं झालं की आपण हे बरीच वर्ष करतोय की आपल्याला छान येणारं गाणं आपण सांगतो आणि ते छान गातात, त्याच्या पलीकडे आपण जात नाही होत.
1: बर बर बर.
0: मला असं वाटलं की आपण आपलं एक गाणं तयार करावं का, तर म्हणाली हो, पण पोरांना कळलं नाही आपलं गाणं करायचं म्हणजे कसं करायचं. म्हणलं तुम्ही मला सांगा, पावसाळा सुरू होता, तुम्ही मला आत्ता सांगा की तुम्ही पावसाळ्यात काय काय कशा कशात मज्जा येते तुम्हाला, खूप काय काय आवडतं. आणि मग त्यांनी खूप गोष्टी

0: सांगितलं की आम्ही कसे ओढ्यावर जातो, पोहतो, आम्ही खेकडे मासे धरून खातो, आमच्याकडे रानभाज्या उगवतात त्या खातो, हे सगळे पॉईंट्स आम्ही लिहून काढले. म्हटलं ठीक आहे, आता आपण उद्या भेटू. आणि मग साधनाने मला विचारलं, म्हणजे ताई उद्या गाणं घेऊन येणार तुम्ही हे? म्हणलं मी आले त्या दिवशी, परत दुसऱ्या दिवशी तारपात.
1: हा,
0: तर साधना अशी खूप एक्साइटेड होती की कुठे आहे, कुठे आहे ताई, गाणं कुठे आहे? मी म्हटलं सॉरी, मी नाही केलंय, कारण मला दिवसभर काम होतं.
1: हा,
0: तर मग ते म्हणाले काय ताई असं जास्त तुमचे करतच नाही, तुम्ही खोटाच बोलताय. थांबा जरा थांबा. तर मी त्या दिवशी पोरांसमोर बसून ते पॉइंट बघितले आणि थोडी काहीतरी जुळवाजुळव केली.
1: हा,
0: आणि त्यांना म्हणलं चला, हार्मोनियम घेतलीच होती दिव्याने, म्हणलं धरा सूर धरा. आणि मग आमचं चालू झालं. मग लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी ज्या चालीत वाटतंय त्या चाली

0: लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी ज्या चालीत वाटतंय त्या चालीत, आणि त्यांना इतकं आवडलं जे रील वरती आमचं
1: पाण्यात
0: धबक धुम धुम धबक आयलावरी, तर ते गाणं आमचं असं असं आलेलं
1: म्हण की थोडं
0: त्यांना
1: सांगितल्यावर म्हण वाटला
0: आयलावरी दादा पैलावरी, अंगुलीला जातो आम्ही वैलावरी, घेऊन उड्याने मारून बुड्या ग काढीत खोड्या बाय पाण्यावरी, दादा अंगोलीला जातो आम्ही वैलावरी.
1: वा
0: असं आहे ते साधारण.
1: पुढे
0: मुलं इतकी खुश झाली की अरे हा आपला गाणं आहे आपला
1: आपला.
0: त्यांना दरवेळी हेच माहिती होतं की कुठून तरी आलेलं गाणं आम्हाला शिकवलं जातं आणि मी शिकतो. आणि आज आमच्या समोर आत्ता असं एक गाणं आहे जे आमच्या ऐवजांमधून आलेलं आहे, जे आमच्या मालकीचं गाणं आहे, आणि तो आनंद माझ्यासाठी विलक्षण होता
1: खरं.
0: त्यांना त्या मुलांना ते वाटलेलं, कारण मी स्वतः खूप गावात वाढलेली मुलगी आहे आणि कसं आपल्याला अतिपरिचयाच्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात त्या अतिपरिचयाच्या असल्यामुळं कशा बिनमहत्वाच्या होत जातात. माझ्या भोवती असणाऱ्या डोंगर दऱ्या पाण्याचे साठे तीन ऋतू मी जे अनुभवते ते माझ्या अतिपरिचयाचे होतात आणि माझ्यासाठी ते बिनमहत्वाचे असतात तेव्हा. पण मला नंतर कुठेतरी जाऊन कळतं की मागे वळून बघताना की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. तर हे महत्वाचं आहे हे सांगणारं मला त्या फेजला कुणीच नाही भेटलं. तर ही गोष्ट चांगली आहे की अशा भागात आणि अलीकडे वाढलेलं शहरांचं आकर्षण आहे, शहरीकरणाचा दबाव आहे, त्या एक जीवनशैलीचं आकर्षण आहे की मला तिथपर्यंत पोहोचायचं आणि मला तसं राहायचंय जाऊन फ्लॅटमध्ये कुठल्या तरी शहरात.
1: बर,
0: तर हे सगळं पोकळ असून माझ्याकडे आहे ती खरी श्रीमंती आहे ही जाणीव होणं ह्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आत्ता ते जगतायत किती महत्वाचं आहे हे त्यांच्या आत्मसन्मानात भर घालणारी गोष्ट आहे हे कोणीतरी सांगितलं पाहिजे आपण, ना की त्यांना बाहेरच्या काहीतरी गोष्टी आणल्यात आणि आपण पुन्हा शिकवत बसलोय.
1: अगदी.
0: तर या सगळ्याच बेसवरती तारपातलं काम चालतं आणि मग गीतांजली कुलकर्णी अर्चना कुलकर्णींचं म्हणणं असं पडलं की हे आता आपण पुढं थोडं वाढवूयात का.
1: हा हा.
0: मग ताई म्हणाली की इथली मुलं भात शेतीच्या खूप जवळ आहेत.
1: बर.
0: आणि शहरामध्ये ताटात अन्न येतं, भात येतो, हा कुठून येतो हे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची, अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भात शेती आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांचे तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना त्यांच्यात निसर्गाबरोबर त्यांच्यात होणारे काही बदल असतील, तर या सगळ्याची सांगड घालता येईल का आपल्याला. आणि याचबरोबर तिथलं लोकसंगीत आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे, तिथली राहणीमान आहे, जीवनशैली आहे, या सगळ्याचं मिळून आपण काय बनवू शकतो, या मार्गानं हळूहळू आमचा तो प्रवास सुरू झाला. साधारण 2 वर्ष ही प्रक्रियाच होती.
1: बर.
0: याला टार्गेट नव्हतं की आता ह्याचे प्रयोग करायचे आहेत आणि वगैरे असं काही नव्हतं याच्या मागे. जस्ट एक्सप्लोअर करणं, मुलांना ती प्रक्रिया मिळणं आणि त्यातनं त्या मुलांना जाऊ देणं, व्यक्त होऊ देणं. अभिव्यक्ती ही आत्ताची पातळी आहे, जेव्हा आपण येऊन स्टेजवरती परफॉर्म करतो ना तेव्हा ते फक्त व्यक्त होणं होतं. तर त्या पद्धतीनं पुढे जाऊन जेव्हा जिकनी पूर्ण तयार झालं
1: हा
0: तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काही हरकत नाही, हे इतकं चांगलं बनलंय. तर मग ते अतुल सरांनी आणि गीतांजली ताईने मनावर घेऊन आपण याचे बाहेर प्रयोग करूया असं ठरवलं आणि मग पुण्यात, नाशिकमध्ये, मुंबईत, वाड्याला असे प्रयोग करत करत अगदी पृथ्वी थिएटरला पण आम्ही परवा 2 हाऊसफुल शो केले. मुलांना आम्हाला प्रचंड आनंद आहे या सगळ्याचा.
1: खरंच खरंच. कारण हे स्वप्न किंवा एक छोटीशी कल्पना जी मनात आली आणि तिथून पुढे हा एवढा सगळा प्रवास आणि त्या मुलांना घेऊन की ज्यांना काहीच म्हणजे माहीतच नाहीये
0: आणि यातलं काहीच सोपं नाही. बरं, त्यांना माहीत भरपूर आहे.
1: हा,
0: जो ऐवज आहे नाटकातला, कारण त्यांचाच आहे सगळं,
1: त्यांचं ते दैनंदिन जीवन आहे.
0: पण आज मला जसं वाटतंय की मला ऍक्टर व्हायचंय ना, चांगलं ऍक्टर व्हायचंय, तसं काही त्या मुलांना ऍक्टर नाही व्हायचंय किंवा त्यांना तशी स्वप्न दाखवायचेत आणि त्या फील्डमध्ये घुसवायचं नेऊन असा पण आपला काही हेतू नाहीये. त्यामुळे नाटकाच्या पातळीवर काम करत असताना यांच्याबरोबरचं काम खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा मी स्ट्रगल करत असते एखादी भूमिका चांगली तयार व्हावी नाटकातली, कारण तेव्हा मला पूर्वकल्पना असते की

0: त्या नटी म्हणून मला चार लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हे असतं माझ्या डोक्यात.
1: खरंच
0: ते चांगलं म्हणण्यासाठी मी झटत असते. त्यांना नाही फरक पडत कोणी चांगलं म्हणो नाही म्हणो, आम्हाला काय करायचंय,
1: आम्हाला मजा घ्यायची.
0: हा वा, त्याच्यामुळे ही प्रोसेस भयंकर अवघड होती जी मला दिग्दर्शक म्हणून माझा कस लावणारी होती.
1: खरंच
0: माझ्यासाठी मोठं वर्कशॉप होतं ते. यस.
2: तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 आणि 35 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया नीलकंठ मास्तर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेलं गजेंद्र अहिरे यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी. आणि चित्रपट होता महाराष्ट्र शाहीर. या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 6:20 आपण ऐकू शकाल संस्कृत समाचार. हे संस्कृतमधून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: हिंदी कार्यक्रम विविध आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: होते हो, अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
1: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन, किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी तान घेतली किंवा ही हरकत जरा वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा, सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. वनिता मंडळ.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयी, मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ, रसायनशास्त्र विभाग गोपटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता आलेल्या निबंधाचे

0: विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिले जातात. विषय पुन्हा ऐका. इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026. पत्ता पुन्हा ऐका. कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संगपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेची अधिक माहिती करता संकेतस्थळ www.mavipa.org. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: प्रसार भारतीच्या वेव्ह्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन किंवा ईसीआय नेट ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज बीएलओंना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है. और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन म्हणाले की मुक्त व्यापार करार

करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1 अब्ज 40 कोटी लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे, तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लक्झॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला MPSC नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. MPSC प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1,021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली.
रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या.

0: होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 हा सामना सुरू होणार होता पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधनानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात 4 बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 52 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3 आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला, या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी

0: या विकास कामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात युसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा कायदा दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर सी चव्हाण आणि न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट बिरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे SRA म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जून पासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे।

0: डॉक्टरांचं.
1: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार, पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं 3rd आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या जे जे रुग्णालय आणि KEM रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगम

0: रामेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं. साप्ताहिक विधिमंडळ समालोचन कार्यक्रम आताच आपण ऐकलं. वाचन केलं होतं भक्ती सोनटक्के यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून संध्याकाळचे 7:30 आणि 15 सेकंद.
2: 102.9 मेगाहर्ट्सवर हे आकाशवाणीचं बीड केंद्र आहे. श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

राम राम शेतकरी बंधूंनो, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 20 आषाढ शके 1948 अर्थात 11 जुलै 2026। किसानवाणी कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाळीव जनावरातील स्तनदाह, वंध्यत्व निवारण प्रतिबंधक उपाययोजना आणि औषध उपचार याविषयी डॉक्टर राजेश जगन्नाथ यमपुरे, पशुवैद्यकीय अधिकारी सर्व चिकित्सालय बीड यांची कल्याण शेळके यांनी घेतलेली मुलाखत। राम राम शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, बरेचसे पशुपालक, दुग्धव्यवसाय करणारे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना फार मोठ्या समस्या जाणवतात, त्या म्हणजे जनावरामधील वंध्यत्व किंवा स्तनदाह, आणि याच्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बीडच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये जिल्हा पशुवैद्यकीय सेवा

0: चिकित्सालय येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेशजी जगन्नाथ यमपुरे यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. स्टुडिओमध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. हा जो विषय आहे जनावरातील वंध्यत्व आणि स्तनदाह, तर ह्या जनावरातील वंध्यत्व जे आहे त्याचे प्रकार कोणते?
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, हे जे दोन आजार आहेत स्तनदाह आणि वंध्यत्व, हे जवळपास 60% या आजाराचा जनावराच्या उत्पादनावर आणि जे पण कोणी व्यवसाय करतात त्याच्यावर होतो. तर वंध्यत्व जे आहे, वंध्यत्व हे एक तात्पुरत्या स्वरूपाचं एक असू शकतं आणि कायम स्वरूपाचं. तर ते कायम स्वरूपाचे जे वंध्यत्व असतात जनावरांमधले, ते त्यांच्या जेनेटिक्स म्हणजे वंशावळीमध्ये किंवा याच्यामध्ये जे अडचणी निर्माण होतात किंवा म्युटेशन तयार होतात, त्यांचे जनुके हे बदल घडतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे आजार होतात. म्हणजे ते व्हाईट हिफर डिसीज असतं किंवा त्यांचे जे जेनेटेलिया म्हणजे त्यांचं जे जननेंद्रियचे अवयव आहेत त्यांची वाढ पाहिजे त्या प्रमाणात होत नाही किंवा ते तयारच होत नाहीत. पण अशा प्रकारचे वंध्यत्व 5-10% असू शकतात. जेव्हा आपल्या व्यवस्थापनामध्ये आपण जनावरांना चांगल्या प्रकारचे सकस आहार, वेळोवेळी जंत निर्मूलन किंवा आपल्या व्यवस्थापनामध्ये असणाऱ्या त्रुटी याच्यामुळं घडून येऊ शकतात. किंवा बऱ्याच वेळेस आपण त्यांची जी पैदास आहे ते ज्या उच्च गुणवंत अनुवंशिकता असणाऱ्या वळूंच्या वीर्याद्वारे करत नाहीत किंवा आपण असंच आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये अवेलेबल असणाऱ्या ज्या एनडी म्हणतो म्हणजे नॉन डिस्क्रिप्ट म्हणजे जे की गावठी जनावरे आहेत यांच्यामुळं अशा प्रकारचे अडचणी येऊ शकतात. आणि दुसरं जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचं वंध्यत्व, हे शक्यतो आपल्या जनावरांमध्ये या प्रकारचे वंध्यत्वाच्या केसेस जास्त आढळतात. त्याचे मुख्यत्वे करून 3 कारणं आहेत. म्हणजे पहिलं जे कारण आहे ते आपल्या जनावराच्या चारा व्यवस्थापन जे आहे, ज्याच्यावर शेतकऱ्यांचा जवळपास 70% खर्च हा व्यवस्थापनामध्ये फक्त खाद्यावरच होत असतो. आणि मग याच्यामध्ये जे क्षार मिश्रणाच्या त्रुटी किंवा चाऱ्यामधून त्यांना कर्बोदके, प्रथिने किंवा स्निग्ध पदार्थ ज्याला आपण कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन वगैरे म्हणतो, ह्यांची कमतरता असते किंवा ते ज्या स्थितीमध्ये किंवा स्टेजमध्ये जसं काही प्रोडक्शन आलं त्यांचं, म्हणजे दूध उत्पादन असेल किंवा त्यांचं त्यांना वासरू देण्याची हे असेल, याच्यावर त्यांच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या शरीरातील ह्या घटकांचा ऱ्हास होत असतो. आणि त्या पटीमध्ये जर आपण त्यांना ते चाऱ्यामधून याच्यामधून त्यांना दिले नाही तर ते जनावर निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असं म्हणतो आमच्या गायनेकॉलॉजिकल टर्ममध्ये, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये एक निगेटिव्ह ऊर्जा मायनस ऊर्जा तयार होते आणि ती जी पडलेली जी दरी असते ती भरून काढण्यासाठी आपल्याला खूप प्रमाणामध्ये आपला खर्च होतो. म्हणजे मुख्यत्वे जे पहिलं कारण जे होतं ते आपलं की खाद्यामध्ये कमतरता असणारे मिश्रण किंवा निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स, याच्यामुळे एक आपल्याकडे तात्पुरत्या स्वरूपाचं वंध्यत्व येतं. त्यानंतर दुसरं जे आहे ते हार्मोनल असते, संप्रेरके शरीरामध्ये. कधी कधी काय होतं की ज्या ग्रंथी असतात एंडोक्राईन एक्झोक्राईन म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या वेगवेगळ्या संप्रेरके तयार करणाऱ्या ग्रंथी जे आहेत, त्या ग्रंथीचं कार्य जर व्यवस्थित नाही झालं किंवा आता नुसतं खाद्यच नाही तर त्या ज्या आपण ब्रिडिंगसाठी म्हणजे ह्याच्यासाठी जे आपण वळू किंवा मादा वगैरे वापरतो यांना सकस पूरक आहारासोबत आपल्याला त्यांना आवश्यक असणारी एक्झरसाइज पण खूप महत्वाची आहे. किंवा जर अंडरवेट हे तर आहेच, म्हणजे कुपोषण हे हा एक प्रकार आहे, पण ओव्हरवेट असल्यामुळं सुद्धा त्यांचा जो शरीराचा बॉडी स्कोर कंडिशन हे एक आमच्या मध्ये टर्म असते त्याच्यामध्ये, म्हणजे एकदम हाडकुड्यापासून ते एकदम ओव्हरवेट पर्यंत त्याच्यामध्ये स्केलिंग केलेली असते. म्हणजे जेव्हा जनावर जाणतात तेव्हा त्याचा 2.5 हा स्कोर असतो. त्यानंतर त्याचं शरीरमध्ये जर व्यवस्थित स्निग्ध पदार्थ आहेत म्हणजे फॅट डिपॉझिशन चांगलं असेल तर त्याचे हाडं दिसत नाहीत सगळे, जेव्हा दोन

स्कोर असतो तेव्हा त्या जनावराच्या शरीरावर असणारे सर्व हाडे आपल्याला ओळखता येतात की हा हाड इथून चालू झालाय हा. त्यानंतर तीन जो स्कोर असतो त्याच्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये थोडी फॅटची संख्या असते, हाडं एवढ्या प्रमाणात दिसत नाहीत. त्यानंतर चार असतो, जेव्हा चार आणि पाच च्या वरती जनावर जातं तेव्हा ते ओव्हरवेट होतं, त्याच्या बॉडीमध्ये पूर्ण फॅट डिपॉझिशन असते भरपूर प्रमाणामध्ये, आणि मग अशा वेळेस त्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो. आणि त्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे काही जनावरं माझावरच येत नाहीत किंवा म्हणजे त्यांचे वर्षानुवर्षे ते माझावर येत नाहीत, आणि काही काही जनावरं सारखे माझावरच असतात म्हणजे त्यांना कंटिन्यू सदाफळी किंवा असे शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये, कारण का वारंवार लावून सुद्धा आपण त्यांचं कृत्रिम रेतन म्हणा किंवा त्यांना जे नैसर्गिक रेतन होतात त्याच्यामधून ते राहत नाहीत, कारण त्यांच्यामध्ये ते संप्रेरकाचा प्रॉब्लेम आलेला असतो. आणि तिसरं जे आहे, तिसऱ्यामध्ये त्यांच्या त्या गर्भाशयाच्या पिशवीला जे होणारे आजार आहेत विविध, म्हणजे ही पॅथॉलॉजिकल कंडिशन झाली, ह्या आजारांमुळे त्यांच्या गर्भाशयाची जी नॉर्मल सामान्य जी स्थिती असते ती बदलते, त्याचा जो सामू असतो पीएच तो डिस्टर्ब होतो. त्यामुळं काय होतं, जरी ते जनावर आपण त्यांना कृत्रिम रेतन केलं किंवा काय केलं तर ते अर्ली एम्ब्रॉनिक डेथ म्हणजे ते खूप म्हणजे 40 ते 45 दिवसामध्ये ते कन्सिव्ह होतात, म्हणजे त्यांच्या गर्भधारणा होते पण ते राहत नाही, ते निघून जाते, ते 40 दिवसाच्या आतमध्ये त्यांचं अबॉर्शन होतं. ते आणि ते अबॉर्शन जे होतं ते आपल्याला लक्षात येत नाही, कारण ते असे स्रावाच्या स्वरूपात त्याच्या स्वरूपात ते निघून जातं, आणि ते निघून गेल्यामुळे शेतकऱ्यांना लक्षात येत नाहीत. आणि मग ती जी माझाचं चक्र असतंय ते कधी कधी सारखंच चालू राहतं किंवा खूप दिवस माझावरच येत नाहीत. त्यानंतर अशा भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे पायोमेट्रा नावाची गोष्ट असते, त्याच्यामध्ये काय होतं की पू तयार होतो गर्भाशयाच्या पिशवीमध्ये. आपण वारंवार देशी किंवा आपल्याकडे असणारे वळंकून नैसर्गिक कृत्रिम रेतन जेव्हा करतो तेव्हा एखाद्या इन्फेक्टेड काऊचं म्हणजे एखाद्या आजारी असणाऱ्या गायी किंवा म्हशीच्या गर्भाशयामध्ये पू असेल आणि तोच वळू त्यांनी नैसर्गिक रेतनासाठी वापरलेला असेल तर त्या जनावराचं इन्फेक्शन जे आहे ते ह्या चांगल्या जनावरांना होतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो पूर्णपणे आपण जे कृत्रिम रेतन आहे याच्याशीच याच्यावर भरोसा ठेवला पाहिजे, कारण याच्यामध्ये शासन खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर रिसर्च चालू असतो, त्याच्यावर नवीन नवीन त्याच्यामध्ये अपडेशन करत राहतो. त्याच्यामध्ये आपल्याला जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आहेत म्हणजे जे वीर्याच्या मार्फत जे पण आपल्या जनावरांना आजार होतात असे आजार काढून टाकलेले असतात, ते बुलची स्क्रीनिंग केलेली असते. आणि अशा जातीवंत उच्च वंशावळी असणारे ज्यांचं उत्पादन दुधाचं उत्पादन प्रति लॅक्टेशन म्हणजे प्रत्येक लॅक्टेशनच्या वेळेस जे उच्च असते अशा वळूनच वीर्यांनी त्या कांड्यामध्ये शीतवीर्य मात्रामध्ये साठवलेलं असते आणि ते आपण वापरतो. त्याच्यामुळे आपल्याला जे होणारे वासरं सुद्धा आहेत त्या उच्च वंशावळीचे आपल्याला मिळतात, बैल असो किंवा गाय असो किंवा रेडे असो किंवा वगैरे म्हशी असो, ह्या दूध उत्पादनामध्ये आपल्याला चांगले भेटतात. परत आपल्याला जर शेती कामासाठी याच्यासाठी जर पाहिजे असेल तर ते चांगल्या प्रतीचे मिळतात. जर आपल्या अशा जनावरांमध्ये पायोमेट्रा म्हणा, मेट्रायटिस म्हणा, म्युकोमेट्रा असे भरपूर आजार आहेत, ते आपण नजीकच्या आपल्या पशुवैद्यकाशी संपर्क साधून आपण त्याच्यावर वेळोवेळी जर उपचार केलात तर तात्पुरत्या स्वरूपाचं वंध्यत्व आपल्याला लगेच नाहीसं करण्यात येतं. औषध उपचारांनी हे तिन्ही जे प्रकार आहेत की आपलं जे मिश्रण किंवा खाद्यामधून निगेटिव्ह एनर्जी बॅलेन्स होऊन होणारं वंध्यत्व किंवा आपल्या संप्रेरकामुळं काही बाधा आल्यामुळे होणारं वंध्यत्व आणि हे आजारांमुळे होणारे वंध्यत्व ह्या तिन्ही प्रकारांना आपण पशुवैद्यकामार्फत उपचार करून आपल्या जनावरांमधले हे वंध्यत्व दूर करू शकतो. आणि निश्चितच आपण आपल्या जनावरांकडून वेळोवेळी हे करू शकतो, कारण शासनाचा असा मानस असतो की प्रत्येक वर्षी एक तरी वासरू आपल्याला जनावरांपासून मिळालंच पाहिजे, तोच जो डेअरी व्यावसायिक आहे तोच त्यावेळेस फायद्यात राहतो. आणि जर आपल्या
जनावरांमध्ये ह्या गोष्टी असतील, म्हणजे आपलं क्षार मिश्रणाची कमतरता असेल तर जनावरं आपले वेळेवर डिलिव्हरी होत नाही, त्यांच्यामध्ये डिस्टोकिया म्हणजे त्यांच्यामध्ये वासरू अडकण्याचे प्रमाण

0: परिमाण किंवा त्यांचे झार जो म्हणतो आपण वर अडकण्याचे परिणाम वाढतात आणि याच्यामुळेच आपल्याला जे गर्भाशयाच्या आजार असतात ते तिथं बळावतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला तात्पुरत्या प्रमाणाचं वंध्यत्व तयार होतं. तर याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि वंध्यत्वाचा निश्चितच आपल्या पुढील येणाऱ्या गोष्टीवर सुद्धा परिणाम होतो की त्याच्यामुळेच आपल्याला ज्या जनावरांमध्ये वंध्यत्व असतं किंवा गर्भाशयामध्ये इन्फेक्शन असतं असे जनावरं स्तनदाहासाठी बळी पडतात.
1: डॉक्टर, तुम्ही फार मोठी जनावराच्या वंध्यत्वाबद्दल माहिती सांगितलेली आहे, याच्यामधले प्रकार आहेत, कारणं आहेत आणि त्याच्यावर उपाय कोणकोणते करायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तसाच पशुपालकांना, दुग्ध व्यावसायिकांना अजून एक संकटात टाकणारा रोग म्हणजे जनावरातील स्तनदाह. आता हा जो स्तनदाह रोग आहे त्याचे प्रकार, कारण, उपाय याच्याविषयी काय सांगता येईल सर?
0: जनावरातील स्तनदाह हा जो आहे हा मुख्यत्वे करून ज्या जनावरांमध्ये जास्त प्रमाणात दूध असतंय अशा जनावरांना हा रोग होतो. आणि आपल्या भारत देशामध्ये दरवर्षी जवळपास 8,000 कोटी रुपयाचं नुकसान फक्त ह्या स्तनदाह या रोगामुळे जनावरांना होत असतंय. शेतकऱ्यांमध्ये आपण जे मुख्यत्वे करून जनावरं जे गोठे असतात गाई म्हशी आपण मुख्यत्वे करून दुधासाठीच पाळलेलं असतं की त्यातून आपलं अर्थार्जन व्हावं आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कृषीबरोबर एक पूरक व्यवसाय. आता तर महाराष्ट्र शासनाने ह्याला कृषी प्रधान दर्जा दिलेला आहे दुग्ध व्यवसायाला. हा एक आता आपण याच्या अगोदर मुख्य व्यवसाय म्हणूनच गृहीत धरण्यात येत आहे. सुरुवातीला आपण शेतीला पूरक व्यवसाय, कारण शेतीमधून आपल्याला जे धान्याचे अवशेष वगैरे किंवा राहत होतं त्याच्यावर आपण जनावरं आपले चारायचो आणि त्याच्यामधून आपल्याला दर आठवडी आपल्याला जे त्यातून दुधाचं उत्पादनातून जे पैसा मिळायचा तो त्यांच्या गृहस्थी चालवण्यासाठी फायद्याचा असायचा. कारण शेतीमध्ये तुम्हाला 3-4 महिन्यानंतरच तुमचं जे पीक येईल त्याचं हे होईल त्याच्यातून अर्थार्जन होत असतंय. तर दुधामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे स्तनदाहामध्ये, तर याच्यामध्ये काय असतं की दूधमध्ये आपल्याला सोमॅटिक सेल काउंट म्हणजे दुधामध्ये छोटे छोटे जीवाणू असतात आणि हे जे जीवाणू असतात ह्यांचा जर काउंट 1-2 लाखामध्ये जर असेल पर एम एल तर तो काउंट ते उच्च प्रतीचं दूध असतं. पण काय होतं, दूध खराब होणे किंवा मास्टायटिस होणे याचा अर्थ काय असतं की त्या पर एम एल मध्ये म्हणजे पर मिलीमध्ये त्याच्यामध्ये असणाऱ्या जंतूचं प्रमाण वाढत जातं आणि ते वाढल्यामुळं काय होतं की तुमच्या दुधाची गुणवत्ता कमी होते, दूध सडते. त्याच्यामध्ये मग जर 2 लाखाच्या पुढे जर गेलं 5 लाखापर्यंत तर त्याला ते एक सब क्लिनिकल मास्टायटिस म्हणजे सुप्त अवस्थेत असणारा स्तनदाह असं त्याचा एक प्रकार आहे. की तो म्हणजे दूध तर दिसायला सुंदर छान त्याच्यात काही हे नाही असं दिसत असते पण तो एक सुप्त ह्याच्यामध्ये जनावरांमध्ये स्तनदाह असतो. आणि जेव्हा 5 लाखापासून 30 लाख किंवा 10 लाखापर्यंत पुढे त्याचा काउंट वाढतो तर ते म्हणजे क्लिनिकल मास्टायटिस म्हणजे दृश्य स्वरूपातला मास्टायटिस असतो म्हणजे स्तनदाह असतो. त्याला ओळखण्याची काही गरज नसते कारण तुम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये लक्षणं असे दिसतात की तुमची कास सुजलेली असते, त्याला लाल सरपणा आलेला असतो, ती हात लावल्या गरम असते, जनावर दूध काढून देत नाही, लाता वगैरे झटकते आणि दुधाचे जे क्वालिटी असते ते खराब होते म्हणजे पाणी येतं, पू येतं, रक्त येऊ शकतं आणि त्याच्यामध्ये साख्या म्हणजे गाठी किंवा त्याचं याच्यामध्ये येत असतात. पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे जो सब क्लिनिकल मास्टायटिस आहे की सुप्त अवस्थेमधला, तर तो जर शेतकऱ्यांनी वेळीच ओळखला आणि त्याच्यावर औषध उपचार केला तर आपली जी कास आहे ती खराब होत नाही. हा जो आजार याला एवढं का महत्व आहे कारण या आजारामध्ये काय होतं की हा आजार जेव्हा त्याच्या शेवटच्या स्टेजला असतो याच्यामध्ये काय होतं की फायब्रोसिस म्हणजे जे तंतुमय पदार्थ तंतुमय ग्रोथ असते वाढ असते ती होते कासेमध्ये आणि कासेचा जो दूध तयार करणारे ज्या घट म्हणजे उती असतात त्या खराब होतात आणि त्या खराब झाल्यावर तिथं नवीन तो जरी आजार नीट झाला तर नवीन त्या पट्टीमध्ये दूध तयार होत नाही त्याच्यामध्ये आपले शरीरातले जसे फुफ्फुस आहेत, गर्भाशयाची पिशवी आहे किंवा स्तन आहेत जनावरामधले, याच्यामध्ये जर एकदा खराबी आले तर

ते परत जरी आपण त्याच्यावर उपचार केला किंवा काय केलं तर ते परत त्यांच्या ज्या 100% जी त्यांची उत्पादन क्षमता असते त्या पटीमध्ये त्या परत रिजनरेट होत नाहीत आणि त्याच्यामधून आपल्याला नुकसान होते. तर मस्टायटिस जर कमी करायचं असेल तर आपल्याला पशुपालकांना जे पण जास्त उत्पादन देणारे जनावरं जे आहेत आपल्याकडे आपल्याकडे उच्च वंशावळीमधले देशी जनावरं आहेत, गीर झालं, सहवाल झालं, परत आपण ज्या एचएफ जर्सी गाई किंवा मुर्रा म्हशी ज्या खूप जास्त दूध देतात यांच्यामध्ये आपल्याला दूध उत्पादन करताना काही छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्यावं लागतं. त्या जर आपण पाळल्या तर निश्चितच हे आजारापासून आपली सुटका होऊ शकते. त्याच्यामध्ये प्रथमतः जे क्लीन मिल्क प्रोडक्शन आहे, क्लीन मिल्क म्हणजे ज्याच्यामध्ये काही घाण वगैरे नाही, स्वच्छ दूध उत्पादन, याच्यामध्ये काय करावं लागतं की आपल्याला जे आपण दुधाचे भांडे वगैरे जे आहेत ते स्वच्छ स्टेनलेस स्टीलचे असावं शक्यतो करून, कारण त्यांची जी स्वच्छता करण्यासाठी आपल्याला जास्त एफर्ट घ्यावा लागत नाही. कारण दुधाचे जर युटेन्सिल भांडे जर खराब असतील तर त्याच्यामध्ये आपण जे दूध काढणार आहे त्याची ते स्वच्छ राहत नाही, मग त्याला आपल्याला बाय प्रोसेस करावं लागतं, पाश्चरायझेशन झालं किंवा आपल्याला वारंवार उकळणे झालं किंवा आपल्याला त्याला कोल्ड चेनमध्ये ठेवणं किंवा शीत ह्याच्यामध्ये ठेवणं, याच्यावर आपला आपला खर्च वाढतो याच्यामध्ये. तर सर्वप्रथम आपण त्यांची स्वच्छता पाळली पाहिजे की त्याचे जे भांडे आहेत किंवा जण ह्याचे तर ते आपण व्यवस्थित ठेवले पाहिजेत. जे कोणी पशुपालक आमचे जे आहेत ते जर मिल्किंग मशीन वापरत असतील दूध काढणी यंत्र वगैरे तर त्याच्यामध्ये पण त्यांच्यामध्ये जे पल्सेटर असतं किंवा त्याच्यामध्ये जे लाइनर असतात त्याचे हे करणारे ते दूध काढल्यानंतर पूर्ण स्वच्छ व्यवस्थित जे कॉस्टिक सोडा वगैरे वापरतात त्याच्यासाठी त्याच्याने व्यवस्थित साफ होत, त्यांनी व्यवस्थित साफ केलं गेलं पाहिजे. आणि आपल्याकडे जर फार्म असेल तर आधी आपण जे जनावर आजारी नाहीत किंवा ज्यांना मस्टायटिस कधी झालेलं नाही अशा जनावरांचं दूध आधी काढलं गेलं पाहिजे आणि जे बाधित जनावर आहेत किंवा काय आहेत त्यांचे जनावर दूध नंतर काढलं गेलं पाहिजे. म्हणजे आपण इथं खूप मोठ्या प्रमाणात एका जनावराहून दुसऱ्या जनावराला आपल्या हाताने म्हणा किंवा आपल्याकडे असणारे भांडे किंवा आपल्याकडे असणाऱ्या मशीन याच्या थ्रून जो प्रादुर्भाव होणार आहे कंटाजियस जे म्हणजे आपल्या हाताने ट्रान्सफर तो तिथं आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो. त्यानंतर आपल्या जे मिल्कर्स आहेत, मिल्कर्स म्हणजे जे दूध काढणारे व्यक्ती आहेत त्यांनी हात त्यांचे स्वच्छ धुतले गेले पाहिजे. त्यांना काही वाईट व्यसन तंबाखू खाणे किंवा अशा काही वाईट गोष्टी नसल्या पाहिजेत, कारण याचा प्रादुर्भाव जेव्हा आपण हे करतो तर त्याच्यामध्ये ते आपल्या दुधाची बाधा होण्याचे प्रमाण वाढलेले असते. त्यानंतर आपल्या जनावरांचं दूध काढता वेळी त्यांची शेण असेल, त्यांची लघवी असेल, हे ह्याची हे त्या दुधामध्ये मिसळले गेले नाही पाहिजे याची काळजी शेतकऱ्यांनी केली पाहिजे. हे तर झालं क्लीन मिल्कनुसार. परत आपल्याकडे जे जास्त दूध देणारे जनावर आहेत त्यांची 7 मिनिटांमध्येच तुमची धार काढू झाली पाहिजे, कारण आपल्या शरीरात जे संप्रेरक असते ऑक्सिटोसिन हे तर ते फक्त 7 मिनिटांपर्यंतच कार्यान्वित असते आणि त्या पिरियडमध्ये जर आपण पूर्ण दूध काढून घेतलं तरच दूध निघतं आणि जर आपण कासेमध्ये तसंच दूध ठेवलं तर ते कालांतराने त्याचं ते सडते किंवा ते मस्टायटिसकडेच त्याची ग्रोथ वाढणार बॅक्टेरिया हे त्याच्याकडे जात असते. त्यानंतर आपल्याला एक कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट म्हणून आहे CMT, खूप शेतकऱ्यांना हँडी टेस्ट आहे. म्हणजे त्यामध्ये एक प्लास्टिकचं पॅडल असते, त्याच्यामध्ये चारही सडांचं नरांचं दूध काढावं लागतं आणि त्याच्यामध्ये ते ब्रोमोक्रिस्टॉल पर्पल आणि हे त्याचं एक द्रावण असते. तर द्रावण टाकल्यानंतर प्रत्येक शेतकरी हा करू शकतो की ते त्यांनी ते पाहिलं की ते लक्षात होतं जर मस्टायटिस असेल तर त्याच्यामध्ये जेल फॉर्मेशन होतं म्हणजे दूध घट्ट बनते आणि जर मस्टायटिस नसेल तर ते व्यवस्थित राहते, दुधामध्ये काही चेंजेस होत नाहीत. म्हणजे जेव्हा जेव्हा पशुपालकाला असं वाटेल की आज आपलं दूध थोडंफार काहीतरी कमी झालंय किंवा काय आहे तर त्यांनी जर ते वेळीच ते त्या टेस्टनी जर तपासणी करून पाहिली तर आपण वेळीच त्या रोगावर आपल्याला त्याचं लवकर निदान होऊ शकते आणि वेळीच औषध उपचार करून आपण लवकरात लवकर आपल्याला त्याच्यावर त्या ह्याच्यामधून आपण बाहेर निघू शकतो. त्यानंतर जे हायर दूध उत्पादनाचे जनावर आहेत त्यांची तुम्ही 3 टाइम मिल्किंग जर केली 7 तासांच्या वेळाने 24 तासामध्ये तरी सुद्धा आपण कासेमध्ये दूध राहत नाही आणि याच्यावर खूप रिसर्च झालेले आहेत. याच्यावर असं आढळून आलेलं आहे की आहे त्या व्यवस्थापनामध्ये आहे त्या आपल्या चाऱ्यामध्ये

0: आपण जर 3 वेळेस दूध काढलं, जे खूप जास्त दूध देतात, 15, 20, 25, 50, 52 लिटर, तर 3 टाइम मिल्किंग केल्यामुळं आपल्या दूध उत्पादनामध्ये 20% वाढ होते. तर हे जरी केलं किंवा जास्त दुधावाल्या, तर त्यांना मस्टायटिस होण्याचं प्रमाण त्यांचं नाहीच्या बरोबर होऊन जातं त्याच्यामध्ये.
1: सर, आपण या जनावरांच्या स्तनदहनाच्या बद्दल अतिशय महत्वाचे उपाय सांगितलेले आहेत. स्तनदाह ओळखण्याचे ज्या सोप्या पद्धती आहेत त्याविषयी काय सांगाल?
0: स्तनदाह जो आपला दुधाचा पीएच असतो सामू जो आहे, तो 6.8 ते 6.7 अशा रेंजने असतो, म्हणजे स्लाइटली ॲसिडिक असतो. जर आपल्याकडे जर पीएच पेपर वगैरे असेल तर आपण तो साध्या पीएच पेपर टाकून सुद्धा

0: वगैरे असेल तर आपण तो साध्या पीएच पेपर टाकून सुद्धा दुधाचा सामुचेक करू शकतो. आणि जेव्हा दूध खराब व्हायला लागतं तर ते अल्कलाईन पीएच कडे जातं, म्हणजे 8, 7, 8, 9 अशा रेंजनी होतं. म्हणजे पीएच वर सुद्धा आपण शेतकऱ्यांना हे एक साधी गोष्ट आहे की ते आपण पीएच पेपर टाकून चेक करू शकतो. मी जसं सांगितलं तुम्हाला सीएमटी कॅलिफोर्निया मस्टाटिस टेस्ट ही पण वापरून आपण वेळोवेळी त्याच्या मस्टाटिस आहे किंवा नाही ह्या याची तपासणी करू शकतो. आणि सब क्लिनिकल म्हणजे जो सुप्त अवस्थेतील काजदा हा आहे तोच आपल्याला फक्त ओळखणे गरजेचं आहे. जो क्लिनिकल मस्टायटिस आहे ते तो जनावर पण सांगते आणि पशुपालकांना सुद्धा त्या गोष्टी लक्षात येतात की त्याच्यावर ते काशेला सूजन आलेली आहे, गरम लागते, परत त्यामधून म्हणजे दुखणं आहे, तिला दूध काढून देत नाही किंवा दुधाचं प्रोडक्शन कमी होतं, दुधाची क्वालिटी खराब होते, त्याच्यामध्ये पाणी, पू, रक्त किंवा साख्या अशा आढळून येतात. तर पशुपालकांनी या दोन गोष्टीवर जरी लक्ष ठेवलं आणि काही अडचणी आल्या आपल्या नजीकच्या पशुवैद्यकाशी संपर्क साधला तर निश्चितच या स्तनदाह रोगापासून आपण वेळेतच आपल्या जनावर उपचार करू शकतो आणि या रोगापासून आपण लांब राहू शकतो.
1: नक्की सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि नरावनामधील वंध्यत्व आणि जनावरातील स्तनदाह याविषयी सविस्तर अशी माहिती आमच्या पशुपालकांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी मित्रांच्या वतीनं मी आपले आभार मानतो. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बंधूंनो, यानंतर कृषीवाणी या सदरात सूक्ष्म अन्नद्रव्यांचं महत्त्व भाग 2 याविषयी कल्याण शेळके यांनी संकलित केलेली माहिती. रामराम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पिकाच्या समृद्ध वाढीसाठी आवश्यक 20 अन्नद्रव्यापैकी नत्रस्पुरद आणि पालास या 3 मुख्य अन्नद्रव्याचाच पीक पोसण्यासाठी सर्वसाधारणपणे उपयोग केला जातो. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. परंतु ही अन्नद्रव्य कमी प्रमाणात लागत असली तरी पीक पोषणातील त्यांचे कार्य मात्र मुख्य अन्नद्रव्य इतकेच महत्त्वाचे आहे. अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित आणि सुधारित पीक वाहनांची लागवड, बहुपीक लागवड पद्धतीचा अवलंब, सेंद्रिय खत वापरांचा अभाव, सूक्ष्म अन्नद्रव्यांशी निगडीत प्रतिकूल गुणधर्म म्हणजेच उदाहरणार्थ जमिनीचा सामू, जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि चिकणमातीचे कमी प्रमाण, चुनखडीचे आणि सोडियमचे जास्त प्रमाण इत्यादी अनेक कारणामुळे विविध जमिनीत एक वा एकापेक्षा जास्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची उणीव भासू लागली, त्यामुळे पिकावर अनिष्ट परिणाम होऊन पर्यायाने उत्पन्नात घट होत आहे. सूक्ष्म अन्नद्रव्य दिले गेल्यामुळं पिकांच्या उत्पन्नात वाढ होते, पिकांची पानं हिरवीगार राहतात, हरितद्रव्य निर्मितीत मदत होते, प्रकाश संश्लेषणाची क्रिया जलद होते, पिकांची वाढ जोमाने होते, पीक पोषण संजीवके तयार करतात, फळे फुले यांची गळ होत नाही, कणसातील दाणे भरण्यास मदत होते, वनस्पती पुनरुत्पादन प्रक्रियेस प्रोत्साहन देतात, पेशी निर्मितीत वाढ होते, जीवाणूंच्या वाढीसाठी आवश्यक आहेत, अन्नधान्य फळं फुलं इत्यादीच्या प्रतवारीत आणि आकर्षक रंगात सुधारणा होते, रोग आणि कीड यांचा प्रादुर्भाव कमी होतो. सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता. शेत जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये साधारणपणे एकूण आणि उपलब्ध प्रमाण अशा 2 अवस्थांमध्ये असतात. एकूण मात्रेवर उपलब्धतेचे प्रमाण अवलंबून असतेच असं नाही. एकूण मात्रा जरी जास्त असली तरी उपलब्धतेचे प्रमाण जास्त असू शकेलच असं नाही. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे एकूण प्रमाणाचे पिकांच्या वाढीच्या दृष्टीने फारच कमी महत्त्व आहे, कारण पीक वाढीशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध नसतो. म्हणजेच उपलब्धतेच्या प्रमाणावर पिकांची वाढ अवलंबून असते. त्यासाठी जमिनीतील उपलब्धतेचे प्रमाण माहिती असणे आवश्यक आहे. शेत जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या त्रिस्तरीय स्थूल मर्यादा महत्त्वाच्या आहेत. शेत जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात असल्यास देण्याची गरज नाही. अशावेळी पिकं जमिनीतून आणि वापरलेल्या शेणखतातून घेतात. परंतु त्यापेक्षा कमी किंवा मध्यम प्रमाणात असतील तर ती शेणखत आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असणाऱ्या खतातून पिकांची गरज भागवावी लागते. सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि त्यांची कार्य अशी आहेत. बोराण वनस्पतीमध्ये पेशी विभाजन, पेशी निर्मिती पर्यायाने पिकाची तसेच मुळांची वाढ यात मोठा सहभाग असतो. जलशोषणाचे प्रमाण बोरॉनच्या पुरवठ्यामुळे वाढून शर्करा वाहून नेण्याची गती वाढते. याशिवाय प्रथिने निर्मिती, बी आणि मधुर फळांचे निर्माण, आणि कॅल्शियमचे शोषण

0: आणि वापर यात सहाय्य होते. यानंतर जस्त आणि त्यांची कार्य. जस्ताच्या प्रामुख्याने जीवरसायन प्रक्रियेत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असतो. वनस्पतीमध्ये पीक शोषण, पीक पोषण संजीवकीय तयार करण्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे फूल आणि फळधारणा होऊन फुल आणि फळगळ थांबते. प्रथिनांच्या निर्मितीस हातभार लागतो. तसेच वनस्पतीच्या पुनर्जनन क्रिया उत्तम प्रकारे घडवून आणण्यासाठी जस्ताचा उपयोग होतो. यानंतर लोह. लोह हे अन्नद्रव्य पिकांना हरितद्रव्य कर्बोदके तयार करण्यास मदत करते. वनस्पतींच्या निरनिराळ्या जीवरासायनिक प्रक्रियामध्ये महत्वाचा सहभाग. पेशींच्या श्वसनास मदत.
1: बरं तर शेतकरी बंधूंनो, आजच्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये एवढाच. राम राम.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, एक निवेदन ऐका. राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धा याविषयीचं निवेदन आहे. मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी विद्यार्थी गटाकरिता इयत्ता 12वीपर्यंत विषय आहे घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 आहे. स्पर्धेकरिता शब्दमर्यादा 1500 ते 2000 इतकी आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी आपापले निबंध कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉक्टर उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरिता संकेतस्थळ www.mavipa.org. विनाशुल्क असलेल्या या स्पर्धेकरिता असलेल्या निबंधाचे विभागीय आणि राज्यस्तरीय परीक्षण केले जात असून विभागीय स्तरावरील विजेत्यांनाही पारितोषिके दिली जात आहेत. पत्ता पुन्हा ऐका. कार्यवाह मराठी विज्ञान परिषद रत्नागिरी विभाग द्वारा डॉ उमेश संकपाळ रसायनशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी 415612 यांच्याकडे पाठवावेत. स्पर्धेच्या अधिक माहितीकरता संकेतस्थळ www.mavipa.org.

आणि विषय ऐका, विद्यार्थी गटाकरिता म्हणजेच इयत्ता 12वीपर्यंत घरातील रसायनशास्त्र आणि खुल्या गटाकरिता युद्धाचे हवामानावर परिणाम हे विषय असून अंतिम तारीख आहे 31 ऑगस्ट 2026 आणि स्पर्धेकरिता शब्दमर्यादा आहे 1500 ते 2000. निवेदन संपलं.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. व्हिएतनाममध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में, हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1,40,00,000 लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले. शाश्वत, लवचिक

आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज आयएनएस महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं असं मत उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी, इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या VN एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवाद विरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या.

0: भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1-78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्नीपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 34 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया. स्वर आणि रचना आहे अशोक अंबादास शिंदे यांची.
2: ऐका ऐका विद्यार्थी वर्ग, काढूया मार्ग, बनूया स्वर्ग.

आत्ताचं हे गीत गायलं होतं अशोक अंबादास शिंदे यांनी, आणि गीत होतं अशोक अंबादास शिंदे यांचंच. श्रोतो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत जनाबाईंची रचना भाऊ कुर्ले आणि सहकलाकारांच्या स्वरात.

भाऊ कुर्ले आणि सहकलाकारांनी गायलेलं संत जनाबाई यांचं गीत आपण ऐकलं. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया बाळ चावरे यांनी संगीतबद्ध केलेलं रमेश वैद्य यांचं गीत. गायला आहे उत्तरा केळकर यांनी.

श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत.

यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9 News@9 इंग्रजीतून दिलं जाणारं बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृत पत्रिका संस्कृत भारती आणि 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कलाकार डॉक्टर आर माधुरी देवी यांचं कर्नाटिक वीणा. हे सर्व कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.